आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो नमस्कार. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 19 श्रावण शके 1948 अर्थात 10 ऑगस्ट 2026. सकाळचे ठीक 5:58 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो सकाळचे 6:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत.

श्रोतेहो, आताच आपण उषा मंगेशकर यांच्या स्वरात संत भानुदास यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं उषा मंगेशकर आणि मीना खाडीकर यांचं.

लक्षदेव आताचा पण अनुराधा पोडवाल आणि सहकारांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अरुण पोडवाल यांचं आणि चित्रपट होता माझा पती करोडपती.

श्रोतेहोत, आपण सत्यमेव जयते या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वरूता सुरेश वाडकर आणि पौर्णिमा दीक्षित यांचा, श्रीकांत नरुले यांची शब्दरचना होती आणि राधाचंद्र यांचं संगीत. श्रोतेहो, यासोबतच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आताच आपण भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकलत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर.

सकाळचे 6:36 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजून 40 मिनिटं आणि विचारपुष्प यामध्ये आपण ऐकू शकाल श्रद्धा आणि भक्ती याविषयी. याचं लेखन केलं आहे पुंडलिक गवंडी यांनी आणि वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा. 6 वाजून 45 मिनिटं आणि आरोग्यम धनसंपदा आणि 6 वाजून 50 मिनिटं आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6 वाजून 55 मिनिटं आणि आपण जाणून घ्याल आजचे दिनविशेष. 7 वाजून 10 मिनिटं आणि प्रादेशिक मराठी बातम्या आणि 8 वाजून 30 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तसंच 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7 वाजून 40 मिनिटांनी आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 8 वाजून 40 मिनिटांनी हिंदी गझल आपण ऐकू शकाल. ठीक 10 वाजता आपण ऐकू शकाल विविधांतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम. यामध्ये समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याविषयी डॉक्टर राजेश मिरगे यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टिकाम. 10 वाजून 30 मिनिटांनी गीतगंगा हा

मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11 वाजता गीत गुंजन अंतर्गत आपण ऐकाल नए तराने, हा हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम. दुपारी 1:12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.

संध्याकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम आपण ऐकू शकाल. माझं आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 8:30 संसद समीक्षा हा मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:30 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. हे होते आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम.

0: उद्या सकाळी ठीक 6:05 आणि भक्तिसंगीत आपण ऐकू शकाल. त्यानंतर 6:40 आणि विचारपुष्प यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकू शकाल. याचं लेखन केलं आहे वसुंधरा कुलकर्णी यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खरडे यांचा. 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आणि 7:25 आणि दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:45 आणि नाट्यसंगीत आपल्याला ऐकतील. 8:40 आणि संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. 10:30 आणि गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि 11:00 स्मृतिगंध हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि दुपारी 12:30 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोते हे होते आज आणि उद्या प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आता ऐकूया विचारपुष्प अंतर्गत श्रद्धा आणि भक्ती याविषयी. याचं लेखन केलं आहे पुंडलिक गवंडे यांनी आणि वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा.
1: परमेश्वराचं अस्तित्व जरी सगळीकडे भासत असलं तरी त्याची एक खास अशी जागा असते. ती जागा म्हणजे देवालय, देव्हारा किंवा देऊळ. जी पवित्रता या तीन ठिकाणी एकवटलेली आहे ती अन्यत्र कोठेही नाही. इथंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंत्र उपचाराने केलेली असते. म्हणूनच तीर्थक्षेत्रातल्या जागी एवढी प्रचंड गर्दी होते. त्या गर्दीत कधी कधी चेंगरा चेंगरी होते तर कधी कधी अस्मानी संकट येऊन थैमान घालतात. कडे कोसळतात, महापूर येतात, सुनामी सारखी वादळही येतात. म्हणून कुणी देवदर्शनाला जायचं टाळतं असं मात्र होत नाही. ऊन वारा पावसात लाखोंच्या संख्येने लोक तथा वारकरी पंढरपूरला दरवर्षी नित्य नेमानं जातात. तिथं जाऊनही देवाचं दर्शन होतच असंही नाही. वारकरी देवळाच्या कळसाचं दर्शन घेऊन तिथली माती पांडुरंगाच्या नावानं कपाळाला लावतात. त्यातच देव भेटल्याचं समाधान होतं. याला म्हणतात श्रद्धा आणि भक्ती. अशी श्रद्धा अशी भक्ती महाराष्ट्रात संतांनी निर्माण केली आहे. त्यांच्या अनुभूतीची ही साक्ष आहे. म्हणून देवाचं दर्शन हे त्या त्या पवित्र ठिकाणी जाऊनच घ्यायचं असतं. देव जरी जळी स्थळी काष्टीपाषाणी असला तरी श्रद्धेने तो जागा होतो, भक्तीने पावन होतो. श्रद्धेने भक्ती वाढते आणि वाढते भक्तीने श्रद्धा. नसे आमच्या ठाई दोन्ही स्थिती आमची झाली द्विधा. तसं पाहिलं तर आपली भारतीय संस्कृती ही देवधर्मावर आधारलेली आहे. अनादिकालापासून देवदेवतांच्या अवतारातून ही भक्ती श्रद्धा जोपासली गेली आहे. इथली मंदिरं इथली देवळं यांच्या सान्निध्यात ती अखंडपणाची साक्ष देत आहे. असे तू हिमाचल हा सारा परिसर देवदेवतांच्या अस्तित्वानं पावन झालेला आहे. केदारनाथ बद्रीनाथ पुरी द्वारका

0: रामेश्वर, काशी तथा बनारस, वैष्णव देवी अशा इतर सर्व लहान देवतांची मंदिरं याची साक्ष देतात. प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानानं या सर्वांचा विचार येतो. भक्तिभावाने मान त्यांच्या पुढे नम्र होते. जगात असं कुठेही नाही. आजही परदेशातली माणसं श्रद्धेनं भक्तिभावानं इथल्या देवदेवतांच्या समोर नम्र होतात, त्यांना शरण जातात. हे केवळ प्रेक्षणीय स्थळ म्हणून नाही, तर इथल्या देवत्वाची प्रचिती, त्याच्या अनुभूतीची ही ओढ आहे. इथं राम कृष्ण मानव रूपातून अवतरले आहेत. त्यांनी आपल्या सद्वर्तनाची कास धरून इथल्या मानवांना प्रेमाचा, अध्यात्माचा आदर्श घालून दिला आहे. देशाची संस्कृती, तिचं दर्शन अशा अनेक गोष्टीतून घडत असतं. हा भारतीय इतिहास आहे. इथल्या संतांनी ही भक्ती, ही श्रद्धा समाज मनात रुजवली आहे. हे विश्वचे माझे घर म्हणून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्व बंधुत्वाची भावना जागृत केली आहे. हे फक्त भारतातच घडू शकतं. जगाला अध्यात्माचा मार्ग सांगणारा असा हा देश आहे. ऋषीमुनींनी आपल्या अस्तित्वाने तथा वास्तव्यानी पावन केलेला, अनुभवाने सिद्ध केलेला आणि वात्सल्याने पुलकित केलेला हा भारत देश आहे. इथल्या मातीलाही भक्तीचा सुगंध आहे. टाळ मृदुंगांचा नाद आहे, अभंगाचा ताल आहे, आदर्शाचा वसा आहे, तसा मानवतेचाही ओलावाही आहे. इथले देव विटेवर कर ठेवून भक्ताची वाट पाहत आहेत. ही परंपरा जगाच्या पाठीवर इतर कुठल्याही देशात कुठेही अस्तित्वात नाही.
1: श्रोतेहो, आताच आपण विचार पुष्प अंतर्गत श्रद्धा आणि भक्ती या विषयी ऐकलं. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अरबट। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। गेल्या भागात आपण काही आजार जाणून घेतले, त्यातला अस्थमा या आजाराविषयी आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं। आता श्वसन नलिकेशी संबंधित दम्यामधलाच दुसरा प्रकार आपण म्हणालात सीओपीडी असतो, तर हा नेमका काय असतो?
1: सीओपीडी पण एक फारच सामान्य आजार आहे ज्याची लोकांना माहिती नाही आहे। तर अस्थमाच्या कंपॅरिझन मध्ये सीओपीडी एक आजार आहे ज्याच्यात तुमच्या श्वासनळिकेमध्ये काही बदल येतात। श्वासनळिका रुंदीला लहान होते, सतत कफ होतो, परंतु हा आजार मुख्यतः धूम्रपान किंवा धुराशी संबंधित असतो। ज्यांनी कोणी धूम्रपान केलेलं आहे, सिगरेट, बीडी, हुक्का, वेपिंग यामुळे जो नुकसान होतो, किंवा ज्यांनी चुलीवर स्वयंपाक केला आहे, किंवा ज्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात जे लोक कोल फील्डमध्ये काम करतात, किंवा बरेचदा अशी लोक जे वर्षोनवर्ष अगरबत्ती लावतात, धूप लावतात, तर या धुरामुळे जे श्वासनळिकेमध्ये बदल येतात याला आम्ही सीओपीडी म्हणतो। अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये हा इररिव्हर्सिबल राहतो। याच्यात जे लक्षणं आहेत ते एकदा सुरू झाले तर परत कधी जात नाही, आणि याचा जो उपचार आहे तो दीर्घकालीन असतो। याच्यासाठी लाईफ लाँग ट्रीटमेंट घेणं अनिवार्य होऊन जातं। म्हणून बरेचदा धूम्रपान किंवा धुराशी वाचून राहणे हे अति आवश्यक असतं, कारण सीओपीडी हा खूप कॉमन आजार आहे आणि एकदा हा सुरू झाला तर पेशंटला लाईफ लाँग दम, खोकला आणि वेळेसोबत मग वजन कमी होणे, मसल लॉस होणे आणि बरेचसे दुसरे हार्ट किंवा बोन्सशी संबंधित आजार पण धूम्रपानामुळे होतो।
0: डॉक्टर, आपण इन्फेक्शनचा पण उल्लेख केला होता, तर श्वसन नलिकेचे इन्फेक्शन कुठले असतात?
1: आपली जी श्वसन नलिका असते जी आपल्या नाकातून सुरू होते, तर आपल्या श्वसन नलिकेचे वेगवेगळे कार्य असतात। सगळ्यात मुख्य कार्य असतं की आपल्या वातावरणात जे काही ऑक्सिजन आहे ते लंग्समध्ये पोचवणे। हे हवेतला ऑक्सिजन मग रक्तात जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं। यासोबत आपल्या नाकात

0: आपल्या सायनसेसमध्ये घशात जो टेम्परेचर आहे किंवा जो ओलवा आहे याला मेंटेन करणे पण श्वासनलिकेचं काम आहे. आणि तिसरं मुख्य काम आहे की आपल्या शरीराची डिफेन्स सिस्टीमचा एक मुख्य भाग असतो रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्या आजूबाजू जे काही वातावरणात बॅक्टेरिया व्हायरस असतात हे सगळ्यात आधी आपल्या नाकात घशात आणि श्वासनलिकेत पोचतात. तर आपल्या श्वासनलिकेचं काम असतं इथे डिफेन्स करणे. जेव्हा केव्हा हा डिफेन्स फेल होतो, समजा कोणाला ॲलर्जीमुळे त्रास असेल किंवा कोणाला सतत सर्दी खोकला असेल, तर अशा व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे घशात नाकात इन्फेक्शन होणे, ज्याला एक साधारणतः 7 ते 15 दिवसाचा सर्दी खोकला असतो आणि याला आम्ही शॉर्ट टर्म अँटीबायोटिक्सनी ट्रीट करू शकतो. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे निमोनिया, म्हणजे लंग्समध्ये इन्फेक्शन होणे, ज्यामुळे पेशंटची तब्येत खराब होते, ताप येतो आणि बरेचदा भरती व्हावं लागतं कारण याचं ट्रीटमेंट थोडंसं लांब चालतं. तर बॅक्टेरिया व्हायरसमुळे होणारे जे इन्फेक्शन आहे हे सगळ्यात कॉमन रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट होतात. कारण आपलं रेस्पिरेटरी सिस्टम आपल्या आजूबाजू जे काही धूळ माती प्रदूषण आहे याच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतो.
1: मग याची काही वेगळी लक्षणं असतात?
0: याचे लक्षणं बरेचदा ओव्हरलॅप होतात. पेशंटला खोकला येणे, दम भरून येणे, यासोबत ताप येणे, खोकल्यात ठसा किंवा रक्त पडणे आणि वजन कमी होणे हे कॉमन लक्षण आहे. परंतु समजा तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, अनकंट्रोल फीवर असेल, तर हे मुख्य लक्षण असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे.
1: डॉक्टर समीर अर्बट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर श्रोत्याहो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकूया.
1: मित्रांनो, जलसंवर्धनच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं होतं आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज जलसंवर्धनच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊया घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. आधीच्या भागात आपण पाण्याचे महत्व आणि आपल्या परिसरामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात घरोघरी लहान लहान सवयी बदलून पाण्याचा अपव्यय कसा टाळू शकतो हे सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा जेव्हा जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा असा विषय निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना वाटतं खूप मोठे मोठे प्रकल्प उभारावे लागतील, लाखो रुपये खर्च करावे लागतील किंवा खूप कठीण काहीतरी करावं लागेल. पण तसं अजिबात नाही. पाणी वाचवण्याची पहिली आणि सर्वात मोठी सुरुवात ही आपल्या स्वतःच्या घरापासून आणि आपल्या दैनंदिन सवयीपासून होते. बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात नकळतपणे किती पाणी वाया जातं. पहिली गोष्ट म्हणजे नळाचा वापर. सकाळी दात घासताना, शेविंग करताना किंवा स्वयंपाकघरात भांडी घासताना आपण काय करतो? काम चालू असताना बेसिनचा नळ सतत पूर्णपणे चालू ठेवतो. ब्रश करेपर्यंत नळातून लिटरभर पाणी वाहून गेलेलं असतं. जर आपण फक्त ब्रश करताना किंवा भांडी घासताना नळ बंद ठेवला आणि गरज असेल तेव्हाच चालू केला तर एका दिवसात एका घरातून 15 ते 20 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे नळ गळती, लीकिंग टॅप्स. आपल्या घरात, बाथरूममध्ये किंवा बिल्डिंग

ट्यूबच्या मुख्य टाकीजवळ अनेकदा नळ थेंब थेंब गळत असतात. आपण त्याच्याकडे अरे एकच थेंब पडतोय असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण शास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी अभ्यास करून असं सांगितलंय की एका मिनिटाला फक्त एक थेंब गळणारा नळ एका महिन्यात तब्बल 700 ते 800 लिटर पाणी वाया घालवतो. विचार करा, एका थेंबाची ताकद किती मोठी आहे. त्यामुळे आपल्याला घरातील किंवा परिस्थितीतील गळणारे नळ ताबडतोब प्लंबरला दाखवून दुरुस्त केले पाहिजेत.

0: विचार करा, एका थिंबाची ताकद किती मोठी आहे. त्यामुळे आपल्याला घरातील किंवा परिस्थितीतील घडणारे नळ ताबडतोब प्लंबरला दाखवून दुरुस्त केले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पुनर्वापर. आपण स्वयंपाकघरात तांदूळ, डाळी किंवा भाज्या धुतो, ते धुतलेलं पाणी आपण थेट सिंकमध्ये ओततो. तेच पाणी जर आपण एका घमेल्यात किंवा बादलीत गोळा करून आपल्या गॅलरीतल्या किंवा अंगणातल्या झाडांना घातलं, तर झाडांनाही चांगलं पाणी मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचीही बचत होईल. विचार करा, जर आपल्या परिसरात 500 आणि 1000 कुटुंबियांनी हे साधे नियम पाळलेत, तर रोज किती हजार लिटर पाण्याची बचत होईल. जलसंवर्धन या विषयाच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहिलं की घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. धन्यवाद
1: श्रोते. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकला. श्रोते हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

औषधांच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या औषधात प्राणीज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टनावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय झाला, तो 1999 साली. इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉक्टर मुवा चिपळूणकर स्मृती पुरस्कार डॉक्टर निवास पाटील आणि डॉक्टर प्रकाश तुपी यांना जाहीर झाला, तो 1999 साली. त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मा यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला आणि भारतातील डच वसाहतवादी राजवटीचा अंत घडवून आणला, तो 1741 साली. पाचवा पेशवा नारायणराव पेशवा यांचा जन्म 1755 साली झाला. जयपूर अत्रौली घराण्याचे संस्थापक आणि कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट उस्ताद अल्लादिया खां यांचा जन्म 1855 साली झाला. संगीत शास्त्रकार हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक संशोधक आणि गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म 1860 साली झाला. भारताचे चौथे राष्ट्रपती विद्वान डॉक्टर अमृत माधव घाडगे यांचा जन्म 1913 साली झाला. भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीजचे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म 1960 साली झाला. भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म 1963 साली झाला. भारतीय गायक

गीतकार रघुनाथ पाणीग्राही यांचा जन्म 1932 साली झाला. संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन 1950 साली झाले. भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम के वेणुअप्पा यांचे निधन 1982 साली झाले. महावीर चक्र प्राप्त जनरल अरुण कुमार वैद्य यांची अतिरेक्याने पुणे येथे हत्या केली. ते 1986 साली. कीर्ती चक्र पद्मश्री लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव तथा एस पी पी थोरात यांचे निधन 1992 साली झाले. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांती सेनेचे ते सेनापती होते. कवी आणि नाट्य समीक्षक नारायणराव पेडणेकर यांचे निधन 1997 साली झाले. भारतीय इतिहासकार विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय यांचे निधन 1999 साली झाले.

0: भारतीय लेखक, विडंबनाकार आणि विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांचे निधन 1995 साली झाले. शिक्षण तज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक पद्मभूषण जयंत पांडुरंग नाईक यांचे निधन 1981 साली झाले. तर श्रोते हो, असे होते आजचे दिनविशेष. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चमचमीत चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
3: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
0: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
4: रोज रोज आँखों तले एकही सपना चले.
5: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 मेगा हर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी.

0: आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: सूर्याने तोंडावरचं अंथरुण दूर केलंय. क्षितिजावर पसरलीये सुंदरशी चादर. दूर ऐका वासुदेवाचा गजर. ओव्यांचे सूर जात्यावर, पक्षी गातात सुंदर गाणी. तुमची नाही, माझी नाही, आपणा सर्वांची आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी.

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
2: आकाशवाणी अमरावती,
0: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
0: एकाकी मनाला भावनांची साथ,
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
0: तुमची आमची आपल्या सर्वांची आकाशवाणी अमरावती.
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी अमरावती केंद्र.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 आणि प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्या सारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्या सारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो। मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते।
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद।
2: मैत्रिणो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृती

0: कथेतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: हा तुम्हाला असं वाटतं कि मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय दमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघ तुझं फार.
0: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा मानेकृत जय हो ही मालिका.
4: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
5: आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल कोल्हापूर शहरातील सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचं अनावरण, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचं उद्घाटन आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात CPR मधील विविध नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केलेल्या कामांचं लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा लढा केला होता. त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सांगली इथं काल झालेल्या एका कार्यक्रमात डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
6: 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले. आता हळूहळू करत पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार. ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत, त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार. आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे.
5: यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मस्थळी त्यांच्या स्मारकाचं तसंच वाटेगाव इथं लोकशाहीर अण्णाभाऊ

0: साठे यांच्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. राज्यातही क्रांती दिनानिमित्त विविध ठिकाणी हुतात्म्यांच्या स्मारक स्थळी जाऊन अभिवादन करण्यासह वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्द आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशभरात काल हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हे अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. तिरंगा हा देशाचा अभिमान आहे आणि देशासाठी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी तो सदैव प्रेरणा देणारा स्रोत आहे असं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर शहरात काल संध्याकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली. 700 फुटांचा भव्य तिरंगा हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण होतं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातले अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले,
1: राष्ट्रध्वज का इतिहास स्वयं में वीरता का इतिहास है और मैं केवल वीरता का इतिहास नहीं मानता हूँ बल्कि करुणा का इतिहास पीछे मानता हूँ. छत्रपति शिवाजी महाराज के काल से लेकर आधुनिक भारत तक वही परंपरा आज भी लगातार चली आ रही है. छत्रपति महाराज शिवाजी का जीवन हमें यह संदेश देता है, हमें यह सिखाता है कि शारीरिक शक्ति का सर्वोत्तम उपयोग दूसरों की रक्षा और राष्ट्र की सुरक्षा में ही निहित है. और आज उन्हीं की धरती से आया आप सभी मराठा वीरों का योगदान भी इतिहास के पन्नों पर याद रखा जाएगा. साथियों, इस आयोजन में आप सभी 1000 यूनिट का जो विशाल भंडार समर्पित करके यहाँ जा रहे हैं वह भारतीय सेना के हर जवान और उनके परिवार के लिए यह विश्वास है जब कभी उन्हें जरूरत पड़ेगी यह राष्ट्र उनके साथ पूरी मजबूती से खड़ा रहेगा.
0: जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली या जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी दिनाच्या औचित्यानं काल नवी मुंबईतल्या दिघा आणि घणसोली विभागात घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता हे अभियान राबवण्यात आलं. नाशिक शहरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यवतमाळमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शहरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात काल पुणे नाशिक मार्गावरील पुणे जिल्ह्यात चाकण, अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नर अशा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी नियोजित असलेल्या प्रास्ताविक मार्गानंच हा प्रकल्प व्हावा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर इथल्या दर्गा दायरा परिसरात विद्युत उपकरणाचं काम करणाऱ्या तरुणावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींना तसंच त्यांना मदत करणाऱ्यांसह 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं हैदराबाद इथून ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर शहर काल बंद ठेवण्यात आलं होतं. शहरात राज्य राखीव दलाच्या

0: पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. श्री गाडगेबाबा महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आणि श्री गाडगेबाबा महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचं काल निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. नागरवाडी इथे त्यांनी उभारलेलं इंद्रभुवन हे त्यांच्या दूरदृष्टी, सेवाभाव आणि समर्पणाचं प्रतीक आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलं आहे. अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियानशीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी उपस्थित होते. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्जवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: Johnny Hart. गेल्या 75 वर्षापासून आपल्या मनात रुंजी घालतोय. ऐकत रहा अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्झ वर.
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.

दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा

0: जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरख करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: थोडं गोड, थोडं तिखट, थोडं कडू, थोडं आंबट, थोडं खारट, थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी. आयुष्यात चव येईल ऐकून गाणी. म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी, सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 मेगाहर्ट्झ वर. अमरावती आकाशवाणी.
2: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेव, सकाळचे 7:25 झाली आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी या विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरबेटी घेताना कशा पद्धतीने घेतात? कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपा असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याचा आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 च्या नंतर येतात. आता 8 च्या नंतर सुद्धा आमच्या BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असा ठरवलेला आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमच्या BLO आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 वेळ तिथे आपण प्रयत्न करावे. 3 वेळ व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहे. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी

0: नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो. आपण तीन वेळ तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेला आहे म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण एक महिना कुटुंबाने बाहेर गेले फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 ऑगस्टच्या नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल आपण तिथेच राहत असेल आपण फॉर्म 6 नवीन भरू शकतात. त्याबाबत आपण फार काळजी करू.
1: सर यामध्ये सुद्धा बीएलओ जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का किंवा त्यांच्यासाठी ओळख पत्र वगैरे दिलं जात आहे?
0: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात. परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे, कोण येतात कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये. म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेला आहे. एक आहे की राज्यामध्ये असलेले सर्व बीएलओकडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेलं आहे. आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहे. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे बीएलओ येत असेल तर आपण सोबत त्यांच्या एक व्यक्ती सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती बीएलओच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली. त्याप्रमाणे बीएलओ एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात जेणेकरून ते मतदार आणि बीएलओच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून बीएलओला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की बीएलओ 1,012 गणना पत्र भरून घ्यायचे 1 महिन्यामध्ये.
1: मागील एसआर जे होतं त्या एसआर मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
0: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाचे काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असा आम्ही गृहीत धरतो. त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो आणि आमच्या यंत्रणा मार्फत बीएलओनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेला आहे. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे. म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकतो.
1: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बीएलओ कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
0: 2 पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, बीएलओला विचारून ठेवा. आणि आमचं बीएलओ घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ईसीआय नेटचा मोबाईल ऍप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक कॉल विथ बीएलओ म्हणजे बीएलओ कडे कॉल बुक करावे असा एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठले बूथ मध्ये आहे एवढं माहिती टाकले, मतदार संघाचा नंबर नाव आणि कुठले मतदार केंद्र मध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले बीएलओ असा ऍप मध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले, बीएलओ इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील, हे बुक करू शकतात जेणेकरून आपले संपर्क होईल. आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केलं नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील 2 शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीकडेज मध्ये कामावर असेल तर हे 2 दिवस किंवा आपण 6 दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये

0: विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
0: दोन्ही विषय आहेत. काही मतदार त्यांचं नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव दोन ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे. दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझे नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला बीएलओ ला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेलं आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव दोन ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून दोन ठिकाणी असणे, हे असा यादी बीएलओ ला उपलब्ध करून दिलेला आहे. बीएलओ तपासतील, परंतु त्यांच्यामध्ये दोन संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असा सत्य नाही. तपासल्यानंतर दोन अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक बीएलओ ना दिलेला आहे. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचं कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील. कृपया आपण कुठे राहत आहे तिथे ठेवावे, दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
1: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कोणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
0: दोन पद्धतीने सांगतो, नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहे पण जुने नाव आहेत, आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
1: अच्छा,
0: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले, किंवा माझं वाईट चुकीचं लिहिलेलं आहे, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहे, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमचं वाई कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक काय असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक काय म्हणून एक यादी येतील, त्यांच्यामध्ये आपल्या नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचा काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील राजकीय पक्ष असतील या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये. सकाळी ठीक.

0: श्रोतेहोताचा आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: लवकर करा यार, प्लीज लवकर करा.
2: आणखीन एखादी मॅच आहे का?
1: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन.
2: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना.
3: पण बँकिंग मध्ये नाही.
4: तसंही RBI म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर.
3: सिनियर सर्वात आधी. RBI म्हणते जाणकार बना, सतर्क राहा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, ऐकूया मिश्र संगीत.

श्रोते हो, आताच आपण अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत नरहरी यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अजय अतुल यांचं आणि चित्रपट होता अगमय रिच्या.

नटरंग या चित्रपटातलं गीताचाच आपण ऐकलेत. बेला शेंडे आणि अजय अतुल यांचा स्वर होता. गुरु ठाकूर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल.

सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची शब्दरचना आता आपण ऐकलीत. शंख नील यांचं संगीत होतं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात ऐकूया समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले। निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा। श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा।

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 15 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुगपंडियन याला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात झाली. हर घर तिरंगा अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात विविध ठिकाणी काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. नागपूरमध्ये आयोजित तिरंगा यात्रेमध्ये 700 फुटांचा भव्य तिरंगा ध्वज हे विशेष आकर्षण ठरलं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. या बेटांच्या दौऱ्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुदुचेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. राज्यात इतर ठिकाणीही क्रांती दिनानिमित्त वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत जुलै अखेर भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. 2030 सालासाठी 500 गिगावॅट क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी 60% अधिक क्षमतेचा टप्पा गाठण्यात भारताला यश आलं आहे असं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या वाढीत सौर ऊर्जेचा मोठा वाटा आहे. 2025-26 या काळात देशात जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेत विक्रमी 55.29 गिगावॉटची भर पडली. यामध्ये सौर ऊर्जेचा 44.6 गिगावॅट आणि पवन ऊर्जेचा 6 गिगावॅट इतका मुख्य वाटा होता.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध 2 आठवड्याहून अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभा मोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी विधानसभा परिसराभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर झारखंड सरकारनं सहमती दर्शवली आहे. 14वी जेपीएससी प्राथमिक परीक्षा आणि 2023-25 मधील बॅकलॉग परीक्षा रद्द करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. तसंच जलदगती न्यायालय स्थापन करण्यासही सरकारनं सहमती दर्शवली असल्याचं राज्याचे मंत्री सुदिव्य कुमार सानू यांनी काल सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होते. जो खेलेगा वो खिलेगा हा संदेश देत पंतप्रधानांनी खेळ आणि युवा शक्तीचं महत्व अधोरेखित केलं. पंतप्रधानांनी या संवादासंदर्भातील व्हिडिओ संदेशही समाज माध्यमावरून सामायिक केला आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर 39 पदकांची कमाई केली आणि भारतानं पदक तालिकेत 4थं स्थान मिळवलं. धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या समुद्री मार्गांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियानं हिंदी महासागर आणि भारतापर्यंत रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार तुर्कमेनिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानमधून हा रेल्वे मार्ग काढता येऊ शकेल असं खुसुनलीन यांनी नमूद केलं आहे. या पर्यायी मार्गांमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि बॉस्फोरसची समुद्रधुनी यासारख्या 2 महत्वाच्या समुद्री मार्गांशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होऊ शकेल असं खुसुनलीन यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझासाठीची 15 कलमी योजना फेटाळली आहे. जोपर्यंत हमास खऱ्या अर्थानं शस्त्र टाकत नाही तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य मागे घेणार नाही आणि इस्रायली सैन्य आणि नागरिकांना असलेल्या धोक्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवेल असं पंतप्रधान नेतन्याहू यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं. पुढील वाटचाल कशी करावी याबाबत इस्रायल आणि अमेरिका दरम्यान चर्चा सुरू आहे. हमासचं संपूर्ण निशस्त्रीकरण करण्याच्या उद्देशानं एक करार झाला आहे असं अध्यक्ष ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसनं गेल्या महिन्यात म्हटलं होतं. परंतु इस्रायलनं आपले हल्ले पूर्णपणे थांबवले आणि गाझामधील सैन्य माघारी घेतलं तरच हमास शस्त्र टाकेल असं हमासनं म्हटलं आहे. उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुगा पांड्यानं काल पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं. महाराजन स्नॅच प्रकारात 128 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 157 किलो वजन उचलून एकंदर 285 किलोची कामगिरी नोंदवली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. व्हिएतनामच्या थुआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. अमेरिकेतील ओरेगॉन मधील युजेन इथं सुरू असलेल्या ऍथलेटिक्स U20 विश्वकरंडक स्पर्धा 2026 मध्ये बसंत कुमार मेघवाल यानं पुरुषांच्या उंच उडीत रौप्य आणि शाहनवाज खान यानं लांब उडी प्रकारात कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. शुक्रवारी भालाफेकीत आशिष यादवनं जिंकलेल्या रौप्य पदकानंतर मिळालेल्या या 2 पदकांमुळे युजेन इथल्या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकंदर संख्या 3 झाली आहे. भारतानं आता 2021 आणि 2022 आवृत्त्यांमधील आपल्या पदकांच्या संख्येची बरोबरी केली आहे. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 विजेतेपद पटकावलं.

0: आहे. काल झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियानशी हिच्यावर 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली आणि कारकिर्दीतलं पहिलं BWF जेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये येत्या 13 ते 23 ऑगस्ट दरम्यान 18 वर्षांखालील आशिया बास्केटबॉल चषक स्पर्धा म्हणजे फिबा आयोजित केली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 14 ऑगस्ट रोजी जपान विरुद्ध होणार आहे. गट फेरीमध्ये भारतीय संघाचा सामना कोरिया, जपान आणि कझाकस्तान यांच्याशी होईल. हवामान. हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आज आणि उद्या दिल्ली, हरियाणा, चंदीगड, आसाम, मेघालय, पूर्व मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये परीक्षा भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुग पंडियन याला रौप्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, आता ऐकूया हिंदी गझल.

श्रोतेहो, आताच आपण कल की आवाज या चित्रपटातली गझल ऐकलीत. आशा भोसले आणि कुमार सानू यांचा स्वर होता, समीर यांची शब्दरचना आणि नदीम श्रवण यांचं

आशा भोसले आणि भूपिंदर यांच्या स्वरात आयतबार या चित्रपटातली गझल आताच आपण ऐकलीत. हसन कमल यांचा यांची शब्दरचना होती आणि बप्पी

आशा भोसले आणि भूपिंदर यांच्या स्वरात आयतबार या चित्रपटातली गझल आताच आपण ऐकलीत. हसन कमल यांचा यांची शब्दरचना होती आणि बप्पी लहरी यांचं संगीत.

श्रोते हो, आताच आपण अनवर या चित्रपटातली ही गझल ऐकलीत. स्वर होता मोहम्मद रफी यांचा, आनंद बक्षी यांची शब्दरचना होती आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत. श्रोते हो, आताच आपण हिंदी गझल ऐकलत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

चार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 10 वाजतायत. आमची यानंतरची उद्घोषणा या कमर्शियल ब्रेक नंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: श्रोते हो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार आणि कार्य या विषयावर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
2: मित्रहो नमस्कार. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला दे मंदिर ये हमारा. असा समानतावाद आपल्या कवितेतून ज्यांनी मांडला ते होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अशा ओळींमधून देव मिळवायचा असेल तर त्याकरता तुमच्या मनामध्ये आधी शुद्ध भाव असावा लागतो, असा संदेश आपल्या कवितेतून दिला तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातलं मोझरी हे गाव म्हणजे त्यांची कर्मभूमी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे ग्रामविकास, सामाजिक एकता, अंधश्रद्धा निर्मूलनाचे सच्चे पुरस्कर्ते. आज याच महान विभूतीच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आणि विचार उलगडून सांगण्याकरता आम्ही आमच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांना. डॉक्टर मिरगे हे शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयात मराठीच्या विभागामध्ये कार्यरत आहेत, लेखक आहेत, वक्ता आहेत, इतिहासाचं संशोधन हा त्यांच्या आवडीचा विषय आहे, शिवाय संत साहित्य आणि तरुणांच्या प्रश्नांचे अभ्यासक म्हणूनही ते सुपरिचित आहेत. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या जीवन कार्यावर महाराष्ट्रभर जी व्याख्यानं आयोजित केली गेली होती त्यामध्येही त्यांचा सहभाग होता. संत चिंतन, तुकोबांचा आत्मविष्कार, निष्काम कर्मयोगी श्री शंकरभाऊ पाटील, वैचारिक मंथन, तरुणाईचे पडघम असे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. किल्ले भटकंती, इतिहास लेखन, संशोधन यात त्यांना विशेष रुची आहे. तर असे डॉक्टर राजेश मिरगे आज आपले पाहुणे आहेत, त्यांचं आपण सुरुवातीला कार्यक्रमात स्वागत करूयात. सर नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमात.
3: नमस्कार सर,
2: आपलं खूप खूप स्वागत.
3: आभारी आहे सर.
2: सर खूप छान विषय आज आपण आपल्याकडे घेतलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याच जिल्ह्यातले संत आहेत आणि ज्यांना राष्ट्रसंत म्हटलं जातं असे संत. अगदी सुरुवातीला मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की समाज क्रांतीची कार्यशाळा होती राष्ट्रसंत म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो, तर त्यांचा जो स्वधर्माचा विचार नेमका होता तो काय होता यानं आपण सुरुवात करूया प्रश्नानं, तर याबद्दल काय सांगाल?
3: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ज्ञानदेवांचा विश्वधर्म आणि तुकोबांचा विष्णुमय धर्म या धर्माच्या परंपरेतला हा विचार पुढे नेण्याचं काम वंदनीय राष्ट्रसंतांनी केलं. राष्ट्रसंतांनी साधारणतः संतांनी आध्यात्मिक विचार मांडले, त्याच्यामध्ये प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर विचार मांडले. पण प्रवृत्तीपर समाजाला जागृत करून समाज निर्माण करण्याचं जे ऐतिहासिक कार्य आहे संतांच्या मालिकेमधलं, एक ऐतिहासिक आणि आगळं वेगळं नाव म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत आहे. ज्यांनी अध्यात्माच्या उन्नतीचा भटसर विचार केला, आत्मोन्नतीचा केला, सोबत देशोन्नतीचा विचार करत समाजोन्नतीचा विचार केला.
2: बरोबर,
3: हे त्यांच्या विचारांचं एक आगळं वेगळं.
2: आताच्या काळामध्ये याला लोकल टू ग्लोबल
3: म्हणजे
2: हा विचार राष्ट्रसंतांनी त्या काळामध्ये
3: 80 वर्षापूर्वी साधारणतः मांडला. म्हणून त्यांना आपण नव्या युग धर्माच्या प्रेरणा समाज मानवात मांडणारे विचारवंत मानतो. जात, धर्म, वर्ण, भाषा यांच्या पलीकडे जाऊन निखळ मानवी सत्वाची आराधना करणारे वंदनीय राष्ट्रसंत आहेत. म्हणून त्यांनी मनुष्य धर्म मांडला, कुटुंब धर्म मांडला, समाज धर्म मांडत दे

0: उच्च धर्म मांडत वंदनीय राष्ट्रसंतांनी वैश्विक धर्माची संकल्पना मांडली. म्हणून ते म्हणतात मंथन किया है हर धर्म का, हर पंथ का, हर देश का. पुढे ते फार सुंदर मांडतात की आज धर्माच्या संदर्भामध्ये वेगवेगळे विचार व्यक्त केले जातात, पण ते म्हणतात धर्म वही होगा जो सबको ईमान दे, शुद्ध खानपान दे, जो देश को बलिदान दे, जो भूके को काम दे. म्हणून ते म्हणतात धर्म सांगायचा नसतो, धर्म हा जगायचा असतो. आणि तरुणांच्या कर्तृत्वातून आविष्कारातून उद्याचा भारत जर निर्माण करायचा असेल तर तो तरुणांनी निर्माण केला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. आणि त्यांनी अखिल भारतीय साधू संमेलनामध्ये वाराणसीला एक साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संमेलन झालं होतं, त्या संमेलनामध्ये सगळ्या साधूंना वंदनीय राष्ट्रसंत प्रश्न विचारतात की गाव कुसा बाहेर असणाऱ्या उपेक्षित अशा बहुजन वर्गातल्या सर्वसामान्यांसाठी साधूंनी काय केलं.
1: बर,
0: हा ऐतिहासिक सवाल त्यांनी तेव्हा
1: परखड प्रश्न
0: विचारला. त्यांचं म्हणणं होतं की या अध्यात्माच्या सोबत समाजाच्या उन्नतीचा ही समाज क्रांतिकारक विचारधारा वंदनीय राष्ट्रसंतांची होती. म्हणून धर्म म्हणजे टिळेमाळ नाही, व्रत वैकल्य नाही, तर ते म्हणतात धर्म म्हणजे समाज निर्माणाचं काम. हे त्यांच्या विचारांचं आगळेवेगळे पण मला वाटतं.
1: क्या बात आहे सर. राष्ट्रसंतांनी जो सामाजिक विचार मांडला त्याच्याबद्दल तुम्ही बोलत आहात. मला तुम्हाला थोडंसं राष्ट्रसंतांचं स्वातंत्र्य लढ्यातलं जे योगदान आहे की तिकडे थोडंसं आणायचं, तर त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल
0: त्यांच्या कार्याचं. भट सर दोन पद्धतीचं आपल्याला विश्लेषण करता येईल. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेलं काम आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतर त्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून देशाच्या खेड्यांचं उभारणी करण्याचं त्यांचं काम. ते म्हणतात की देशसेवा राष्ट्रसेवा सर्व धर्मच आहे. सर्व धर्मापेक्षा देशसेवा राष्ट्रसेवा ही महत्वाची आहे. तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सगळे सवंगडी यांच्या ऐतिहासिक गोष्टी त्यांनी भजनातून सांगितल्या आणि तत्कालीन काळातल्या तरुणांच्या मनामध्ये हा राष्ट्र जागवा अभियान देशभर त्यांनी राबवला. विशेषतः त्यांनी विदर्भावर 11 जिल्ह्यातून ही सगळी मूस बांधली स्वातंत्र्य लढ्यामध्ये. ते मथुरेमध्ये जेव्हा गेले तेव्हा ते असं म्हणतात की बन्सी को बजाना छोड दे, पंचक्र सुदर्शन धारे. हे कृष्ण आता तुला या सगळ्या इंग्रजांच्या विरोधात तुला लढावं लागणार आहे. म्हणून त्यांचं 1942 सालचं भारत छोडो जे आंदोलन गांधींनी पुकारलं होतं त्यामध्ये त्यांनी त्यांचं ऐतिहासिक वचन सगळ्यांना माहितच आहे की झाड झडवले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी.
1: किती स्फुरण देणार काव्य आहे,
0: स्फुरण देणार. आणि या स्फुरणापायी हजारो तरुण विशेषतः विदर्भातले महाराष्ट्रातले त्यात उतरलेत. 1939 साली त्यांनी वरखेडला संमेलन घेतलं, 1940 ला अकोल्याला शीख परिषद घेतली आणि गुरुदेव मासिक ते चालवायचे, श्री गुरुदेव मासिक. आणि त्या मासिकाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंतांनी या संदर्भातली देशभक्तीच्या राष्ट्रनिर्माणाच्या स्वातंत्र्यपूर्व लढा जो आहे तो लढा अतिशय ऊर्जावान करण्यासाठी त्या पद्धतीचं लेखन सुद्धा केलं.
1: आणि त्या काळातलं प्रभावी माध्यम लेखन करणं,
0: लेखन हो. आणि
1: भाषासारखी माध्यमं त्यावेळेला
0: नव्हती. म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांनी भाषण केलं, भ्रमण केलं आणि भजन केलं,
1: खंजरी भजन. बरोबर, त्या माध्यमातून त्यांनी. आणि यामध्ये मग स्वातंत्र्याच्या नंतरच काय योगदान.
0: मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा की त्यांनी स्वातंत्र्यानंतर जे काही भारत देश उभा करायचा होता, कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य फक्त कागदावर मिळालं.
1: बरोबर,
0: आणि संपूर्ण देश उभा करण्याचं काम तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्यावर जबाबदारी आली होती. मग देश जर उभा करायचा असेल तर देश कोणामुळे उभा राहतो, तर या देश हा महान पुरुषांमुळे आणि सोबत असणाऱ्या त्यांच्या तरुणाईमुळे उभा राहतो.
1: आणि शेवट एक विचार लागतो त्याच्या मागे,
0: त्याला विचार लागतो आणि अधिष्ठान लागतं.
1: अधिष्ठान लागतं
0: ते त्यांनी अधिष्ठान दिलं. ते म्हणाले की ग्राम जयंती हा जो दिवस आहे, 80% जर लोक खेड्यामध्ये राहतात, कृषी क्षेत्रात राहतात, कृषीवर ते जीवन जगतात, ते वंदनीय राष्ट्रसंतांनी सर ग्राम जयंती आपली जी जयंती आहे ती ग्राम जयंती मानावी त्यांनी असं म्हटलं.
1: आणि म्हणूनच ग्रामगीता लिहिली त्यांनी, शहर गीता किंवा देशगीता नाही लिहिली. म्हणजे हा विचारच किती अगदी तळागाळातला होता. ग्रामगीतेपासून
0: म्हणजे अभ्यासक असं म्हणतात ना सर की खेड्यातल्या जीवनाचा इतका सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास, त्यांच्या समस्यांचा अभ्यास आणि त्यावर मात करीत ही खेडी विकासाच्या प्रभावात आणण्याचं इतकं बारकाईनं जो अभ्यास जो असेल ना, या भारतामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांनी केला. म्हणून ते म्हणतात की आपलं गावच भू एकुंठ आहे, ग्रामाचं संवर्धन झालं पाहिजे, आपापसातले कलह मिटले पाहिजेत, हा ग्रामोन्नतीचा पाया आहे. आपलं जीवन सामूहिक बनवा आणि सर्वांच्या प्रयत्नातून देशाचं निर्माण करा असं राष्ट्रसंत म्हणजे
1: माणूस घडव

0: करायची संकल्पना होती त्याच्यामागे,
1: ती महत्वाचीच होती. म्हणून ते म्हणतात की बलवान जो पडलेल्यांना नीती पथावर आणतो तो गुणवान, वाईट लोकांना मुख्य प्रवाहात आणतो. जो बुद्धिमान आहे, जो बुद्धिमान अळण्याला ज्ञान संपन्न करतो, जो धनवान असेल तो गरिबांसाठी दान करतो, अशा लोकांनी पुढे आलं पाहिजे.
0: खरंय,
1: असं आव्हान त्यांनी तेव्हा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देश उभारण्यासाठी सगळ्या लोकांना केलं.
0: ज्यांना म्हणतो ना आपण की ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्याच्याकडे धन आहे त्यांनी धन द्यावं, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी शांत बसावं थोडस.
1: नाही, ही संकल्पना तुमची मी मांडणार आहे, पण समयदान संकल्पना त्या मुद्द्यावर.
0: म्हणजे किती सुंदर तत्वज्ञान आहे या सगळ्या गोष्टींच्या मागचं.
1: पण तुम्ही शेवटचं जे बोलत की ज्यांच्याकडे काही नाही शांत बसावं, अधिक महत्वाचं आहे.
0: काय होतं म्हणजे आताच्या काळामधलं ते दुर्दैव आहे आपलं असं म्हणतो की ज्यांच्याकडे काही नाही ते सल्ले देण्याची कामं करतात, आणि चांगल्या कामामध्ये अडथळा अशा लोकांचा असतो. सर आपण चर्चा करतोच आहोत, पण आता पहिलं गाणं आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं आमच्या श्रोत्यांना ऐकवण्याची वेळ झालेली आहे, तर तुमच्या आवडीचं गीत ऐकूयात आपण.
1: बरोबर,
0: कुठलं ऐकवाल गाणं?
1: वंदने राष्ट्रसंतांचं जे भजन आहे, तन मन
0: सदा. तर मित्र हो, ऐकूयात आपण डॉक्टर राजेश मिरगे सरांच्या आवडीचं हे गीत.

0: नमस्कार नमस्कार. अमरावती कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत आणि आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे अभ्यासक विश्लेषक डॉक्टर राजेश मिरगे सर. राजेश सर, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली आहे.
1: हो.
0: आणि ग्रामविकासातून देश विकास होतो, अर्थात राष्ट्राचं नवनिर्माण होतं. तर ही जी संकल्पना आहे ही कशी विस्तृत करून सांगाल आम्हाला?
1: राष्ट्रसंतांच्या कार्याचा महत्वाचा परिपाक म्हणजे ग्रामगीता. आणि ग्रामगीता ही भारताचं नवनिर्माण करणारी आहे असं संकल्पना राष्ट्रसंतांनी मांडली. आणि त्यांनी हा ग्रंथ ग्रामनाथाला अर्पण केलेला आहे.
0: अच्छा.
1: त्यांनी ग्राम गोकुळाचं स्वप्न पाहिलं आणि राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी.
0: ग्रामनाथ म्हणजे काय?
1: ग्रामनाथ खेड्यातला सामान्य माणूस,
0: कॉमन मॅन,
1: कि जो शेती करतो.
0: अच्छा.
1: आणि उद्याच्या भारताला सक्षम करतो कृषी क्षेत्रामध्ये. साधारणतः या अर्थानं त्यांनी ग्रामनाथ त्याला म्हटलेला आहे.
0: जो शेतात घाम गाळतो
1: तो त्याला ग्रामनाथ.
0: अरे वा, क्या बात.
1: आणि घामाला महत्व आहे, श्रमाला महत्व आहे.
0: जसं
1: वंदनीय राष्ट्रसंतासोबत गाडगेबाबांनी श्रमाला अधिक प्रतिष्ठा दिली.
0: नाही, कारण श्रम नाही तिथे घाम नाही.
1: तिथे घाम नाही, तिथे घाम नाही,
0: तिथे परिश्रमाचं घाम कसं
1: आहे, तिथे झोप नाही, तिथे शांतता नाही. हे सूत्रच आहे सगळं. मग ग्राम हा देशाचा नकाशा असल्याने त्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय दृष्टीने त्याचा सर्वांगीण बदल व्हावा. आणि ग्रामगीता, ग्राम त्या अर्थाने त्यांनी ग्रामगीता अर्पण केलेली आहे. वंदनीय राष्ट्रसंत पुढे असं म्हणतात की विचार शुद्धता.

0: आचार शुद्धता आणि कर्म शुद्धता ही अधिक महत्त्वाची त्यांनी मानली, जी आजच्या घडीला खूपच गरजेची आहे,
1: खूप गरजेची आहे. म्हणजे विद्यमान काळामध्ये या सगळ्या गोष्टींचं महत्त्व परत एकदा पटायला लागलेलं आहे.
0: तुम्ही मला औपचारिकरित्या मग म्हणालात होतात की आज आपल्याला विचारनी प्रवृत्तीनी बदलली आपली.
1: नाही, माणूस तोच आहे,
0: माणूस तोच,
1: प्रवृत्ती तीच आहे.
0: मला हे तीन शब्द खूप आवडले त्यांचे, की आचार शुद्धता, कर्म शुद्धता आणि विचार शुद्धता.
1: छोटी शुद्धता महत्वाची,
0: छोटी शुद्धता महत्वाची आहे. म्हणून त्याचा सामोदिक प्रार्थना आणि त्या सामोदिक जीवनाकडे आपण गेलं पाहिजे आणि ग्राम कुटुंबाला सुखी केलं पाहिजे. ते म्हणतात सर्व सुखास ग्रामास सुखी करावं, अन्न वस्त्र निवारा. 41 अध्याय आहेत, विविधांगी विषय आहेत, 8 पंचक आहेत आणि 4675 ओवे आहेत. आणि काय नाही ग्रामगीतेमध्ये सर, देवदर्शन आहे, संसार परमार्थ आहे, वर्णव्यवस्था, आचार धर्म, भारतीय खेड्यांचा हा खेड्यातल्या माणसांचा विचार आहे, विवाह संस्कार आहे, महिलोन्नती आहे, उत्सव आहे, अवतार कार्य, प्रारब्ध, दलित सेवा, वैवाहिक जीवन, या सगळ्या विषयावर समर्पित केली.
1: माणसाच्या आयुष्याचे सगळे घटक समाविष्ट झालेले आहेत.
0: हो, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मार्च 1956 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री सीडी देशमुख हे जेव्हा भारताच्या लोकसभेमध्ये बोलत होते, तेव्हा ते म्हणतात ग्रामगीता हा भगवद्गीतेचा पुनरावतार आहे आणि राष्ट्र निर्माणाचा आराखडा आहे. म्हणून मी आव्हान करतो हाऊस मध्ये सगळ्या देशातल्या राज्यातल्या लोकांना की ग्रामगीतेचा अनुवाद आपल्या स्वभाषेमध्ये करावा आणि आपल्या खेड्यांच्या विकासाचा ऍक्शन प्लॅन तयार करावा. किती आणि बीबी कुलते तर म्हणतात महाराजांचं व्यक्तिमत्व हे आध्यात्मिक सामाजिक अनुभूती देणार आहे. कुसुमावती देशपांडे म्हणतात की महिलोन्नती आणि वैवाहिक जीवन याविषयी 70-80 वर्षापूर्वी जे ग्रामगीतेमध्ये मंथन केलेलं आहे ते आपल्या प्रागतिक विज्ञानवादी आणि स्त्री सक्षम चळवळीचं अतिशय महत्वाची विचारधारा मानली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की सर या प्रसंगी की उद्याचा 47 सालचा विकसित भारत जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी ग्रामगीतेचं अधिष्ठान हे विकासाच्या समोर असलं पाहिजे.
1: बरोबर आहे,
0: ती विकासाची ब्लूप्रिंट असली पाहिजे. यापेक्षा आता काय अधिक सांगणार.
1: सगळं महात्म्य अधोरेखित झालं,
0: अधोरेखित झालेलं
1: दोन ओळींमध्ये,
0: दोन ओळी.
1: मला खरं तर तुम्हाला ना तुकडोजी महाराजांची सामूहिक प्रार्थना
0: हो
1: या विषयाकडे आणायचं, की त्याचं विश्लेषण कसं कराल.
0: मी आजच वर्गात विद्यार्थ्यांना स्किल ओरिएंटेड एनईपीच्या अभ्यासक्रमामध्ये इंटर डायलॉग अंतर्गत संवाद हा महत्वाचा स्वतःशी संवाद. मी त्यांना म्हटलं आपण आरशामध्ये नुसतं भांग पाडण्याकरता मेकअप करण्याकरता
1: बघत नाही
0: तर स्वकडे सुद्धा बघितलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर मला वाटतं प्रार्थना हा आपल्या भारतीय धर्मातला सगळ्या धर्मांमधला अतिशय महत्वाचा विषय आहे आणि प्रार्थना ही सामूहिक असते आणि इतरांच्या कल्याणासाठी म्हटलेली असते.
1: बरोबर,
0: हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे.
1: जसं ज्ञानेश्वरांनी प्रसादन जगाच्या कल्याणाकरता
0: वैश्विक विचार मांडला,
1: वैश्विक विचार मांडला
0: आणि ते विचारधन नंतर अमेरिका म्हणते की 2002 साली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर की या जगाला सगळ्या वैश्विक कल्याणाची गरज आहे. ज्ञानदेवांनी 12व्या शतकात ही महाराष्ट्राची या देशाची वैचारिक प्रगती आहे, ती अमेरिकाने पूर्ण करू शकत.
1: आणि विश्वाचं तत्वज्ञान फिरूत परत भारताकडेच येतं,
0: भारताकडे येतं. बरोबर. म्हणून ती प्रार्थना ही मानवाच्या आध्यात्मिक तिचं सत्याचं अधिष्ठान करणारी आहे, जीवाचा परम धर्म व्यक्त करणार आहे आणि त्याचा संबंध समाजाच्या विकासाशी आहे. प्रार्थना एक शक्ती आहे ते म्हणतात आणि प्रार्थनेतून धर्माचं अपुरं कार्य जाते. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना.
1: क्या बात,
0: त्यांचा जे शब्द आहे की हय प्रार्थना गुरुदेवसे यह स्वर्ग सम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. मला सर यातले दोन शब्द खूप आवडतात, एक स्वर्ग सम संसार हो आणि दुसरा आहे परमार्थमय व्यवहार हो. आज आम्हाला जर उद्याच्या भारताचा स्वर्ग जर करायचा असेल, कुटुंबाचा स्वर्ग करायचा असेल, समाजाचा स्वर्ग करायचा असेल, तर आम्हाला सर्वात महत्वाची अट राष्ट्रसंतांनी सांगितली, तुमचा माझा व्यवहार आज परमार्थमय आहे का.
1: आहे का, फार मोठा प्रश्न विचारला सर. आपण इथेच परत एकदा थांबूया, परत एकदा तुमच्या आवडीचं एखादं छान एखादं चित्रपट गीत जे तुम्हाला आवडतं आणि या तत्वज्ञानाशी मिळत जुळत आहे, तर राष्ट्रसंत जसं म्हणायचे की थांबू नका, चालत राहा.
0: हो हो,
1: तर असं एखादं गीत तुम्हाला सुचवत आहे.
0: मला वाटतं की कभी रुक जाना नहीं,
1: क्या बात है, किशोर कुमारचं
0: जीवनाच्या संदर्भातलं
1: रुक जाना नहीं तू कही हार के,
0: तू कही हार के, तो ज्या प्रयत्नवादाची त्याच्यामध्ये सांगड घातलेली आहे त्या ऐकण्यास हरकत नाही.
1: परत एकदा ते
0: आवडेल
1: राष्ट्रसंतांनी. श्रोते हो, ऐकूया डॉक्टर राजेश मिरगे सर यांच्या आवडीचं हे गीत.

0: मित्रो आपण ऐकत आहात कार्यक्रम नमस्कार अमरावती आणि आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर राजेश मिरगे. राजेश सर आपण आता समारोपाकडे या मुलाखतीच्या आपण जातोय. घड्याळ सांगताय की आता वेळ होत चालली आहे. तर अगदी शेवटचे दोन प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत की 1955 हे ते वर्ष होतं की जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती आणि विश्वधर्म या दोन परिषदांमध्ये राष्ट्रसंतांनी नेतृत्व केलं होतं भारताचं. तर त्यांच्या या जपान यात्रेबद्दल पण आम्हाला जरा उत्सुकता आहे, तर ते कसं सांगाल?
1: वंदनीय राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेसोबत मेरी जपान यात्रा हे अतिशय सुप्रसिद्ध त्यांचं पुस्तक आहे प्रवास वर्णनाचं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांचं भजन, लोकांना त्यांची भाषा कळत नव्हती, पण ते म्हणतात की जो दिल की बात समज सकते है उन्हें भाषा की जरूरत नाही आहे. आणि त्या अर्थानं त्यांचे 23 जुलै 1955 या वर्षी 21 भाषणं खंजिरी भजनाचे त्या ठिकाणी झाले. आणि याचा विषय होता विश्व ऐक्य आणि बंधुभाव होता. तर ते त्या ठिकाणी ते भजन त्यांनी जे केलं की मानवतेच्या विशाल व्यापक धर्माची मांडणी त्यांनी त्यांच्या भजनामध्ये केली. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी ओ का मंदिर यह हमारा, ही भारताची वैश्विक भूमिका आणि वैश्विक शांततेविषयी त्यांनी केलेलं वक्तव्य हे लोकांना खूप आवडलं. ते म्हणतात की धर्माची शिकवण काय सांगते, संत महंत नेते शासक संशोधक या सगळ्यांनी एकत्र येऊन आपण विकासाचा प्रयत्न केला पाहिजे. आज आम्ही हायड्रोजन बॉम्ब तयार केला पण तो विनाशा करता कळला.
0: आणि तो टाकणार कोणावर? माणसांवर.
1: तो माणसांवर टाकणार,
0: विनाशाकडेच जातोय.
1: अगदी बरोबर आहे. मग राष्ट्रसंत म्हणतात उद्या मेळघाटामध्ये जर कुपोषण आहे तर ते कुपोषण थांबवता येईल का आपल्याला? असं काही अस्त्र निघालं का? जिथे दंगे होतात तिथे बंधुभाव निर्माण होण्यासाठी एखादा विचार मंथन करण्यासाठी एखादा बॉम्ब टाकता येतो का? ही प्रगती आम्ही नाही केली, आम्ही विनाशाची प्रगती केली. म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी म्हटलं की आम्हाला जागतिक वैश्विक धर्म जर उभारायचा असेल तर आम्हाला शांतता प्रस्थापित केली पाहिजे आणि प्रत्येकाशी व्यवहार हा परमार्थमय व्यवहार असला पाहिजे. आज इराणचा आणि अमेरिकेचं जे काही चाललं आहे यावरून आपण विचार करा की संपूर्ण जग आज अडचणीच्या उंबरठ्यावर उभं आहे. म्हणून अमेरिकेतील विदुषी फ्रान्सिस काझार्ड ह्या ज्या आहेत त्या म्हणतात जपानच्या दौऱ्याच्या संदर्भात, अशी व्यक्ती मी जीवनात प्रथमच पाहत आहे की मला त्याची भाषा येत नाही पण तो आपल्या मनानं निर्मळ मनमिळावू स्वभावानं नैसर्गिक ज्ञानानं आणि खंजरीच्या माधुर्यानं त्याने अख्ख्या जपानला वेळ लावला आहे.
0: क्या बात है.
1: तर मला वाटतं की ही जपानमधली त्यांची भजनाच्या माध्यमातून आणि व्याख्यानाच्या माध्यमातून वैश्विक ऐक्य साधण्याची जी भूमिका 60-70 वर्षाच्या आधी राष्ट्रसंतांनी मांडली, मला वाटतं सर आज 2026 चाललं आहे, दोन युद्ध जगात चालले आहेत, तिसऱ्या उंबरठ्यावर आपण उभे आहो महाविद्याच्या राष्ट्रसंतांच्या या भजनांची आणि त्या भजनातून आलेल्या शब्दांची कृती जगभर व्हावी आणि विश्वशांती प्रस्थापित होऊन सामान्य माणसाला जगता यावं अशी प्रार्थना मला या ठिकाणी करावी.
0: सर म्हणजे ही जी मोठी माणसं असतात यांना किती पुढच्या गोष्टी दिसत असतात आधी आणि मग त्यांना ते सांगतात त्यांच्या तत्वज्ञान.
1: सर ते व्हिजनरीच असतात, त्यांना दृष्टी असते उद्याच्या 100 वर्षाची.
0: खरं
1: आपण सामान्य माणसं आपल्याला उद्याच कळत
0: नाही कळत. खरंय. सर अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न की आजची वर्तमान

0: स्थिती, स्वराज्याचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंतांचा तरुणाईला काय संदेश त्यांच्या अनुषंगाने आज तुमच्या माध्यमातून आमच्या तरुणाईला?
1: सर, 140 कोटी तरुणांच्या देशामध्ये जर 70 कोटीहून अधिक वय वर्ष 15 ते 35 वयोगटातले तरुण आणि जगातलं सर्वात यंग ब्लड भारताकडे आहे.
0: आपण असं म्हणतोच, आपण
1: म्हणतो
0: तरुणांचा देश आहे.
1: एपीजींनी म्हटलेलंच आहे की भारत सक्षम भारत 2020 ही संकल्पना मुळात तरुणांच्याच खांद्यावर आहे. पण डिजिटल प्लॅटफॉर्मवर जो गुंतला आहे त्यातून त्यांना बाहेर आलं पाहिजे, त्या सोशल माध्यमातून बाहेर आलं पाहिजे. आणि क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता हा तरुणाचा गुणधर्म असतो. राष्ट्रसंतांनी या सृजनशीलतेला भाव देण्याचं आव्हान सातत्यानं केलेलं आहे. ते म्हणतात की आज आपण या कर्तव्य भावनेतून आपण पुढे आलं पाहिजे आणि आपापल्या क्षेत्रात तरुणांनी क्रिएशन केलं पाहिजे वेगवेगळ्या कामाचं, त्यातून देश उभा राहतो. म्हणजे एपीजे अब्दुल कलामांनी आपल्या आपल्या निर्मितीतून भारताला मिसाईल दिले, जयपूर फुटवेअर दिले, तात्यासाहेब लहाने यांनी क्रांती केली, म्हणजे आय डोळ्यांचे मोठे ऑपरेशन करून सर्वसामान्यांना दृष्टी दिली, हे तत्कालीन काळातले तरुणच होते.
0: तरुण
1: मला वाटतं राष्ट्रसंत असं म्हणतात की या सगळ्या तरुणाईला त्यांनी आवाहन करीत आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपण देशाच्या उन्नतीचे महत्वाचं कार्य आपण करूया आणि यातून देश बांधूया ही त्यांची महत्वाची भूमिका लक्षात घेता शेवटी ते असं म्हणतात, मिट जाए हिंसाचार सब, मानव बने सबके लिए, हिंसा पशुवत कर्म है, यह कह सके सब साथ मिल, ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में, साधु संत का तब शांति होगी विश्व में, तुकड्या कहे पथ अंत का, हा विचार घेऊन तरुणांनी हा देश उभा करण्याचं ऐतिहासिक आव्हान राष्ट्रसंतांनी केलं आहे, आपण ते कृतीत आणूया असं मला शेवटी मनोमन वाटत.
0: खरं हे सध्याच्या तरुण पिढी पुढचं आव्हान आहे आणि ते आव्हान कसं पेलायचं हे राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे. त्या विचारांवर चालण्याची फक्त सध्याच्या तरुणाईला गरज आहे आणि ही जी रीळ मध्ये अडकलेली तरुणाई आहे त्या रीळ मधून त्यांनी स्वतःचा पाय आता सोडवला पाहिजे.
1: मी तर असं म्हणजे डिजिटल उपवास आठव्यातून एकदा त्यांनी केला पाहिजे.
0: खरं खरं असं
1: केलं पाहिजे कन्सेप्टनुसार.
0: खरं खरं सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या आकाशवाणी अमरावतीच्या श्रोत्यांना खूप महत्वाची खूप मोलाची माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणी अमरावतीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि आमच्या सर्व आकाशवाणीच्या परिवाराच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. नमस्कार.
1: धन्यवाद सर, आपला आभारी.
2: श्रोते हो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार आणि कार्य या विषयावर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं नितीन भट यांचं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: श्रोतेहो, आताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम ऐकला होता. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम.

गीत गंगा। श्रोतेहो नमस्कार। आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत। श्रोतेहो, श्रावण महिना लागलेला आहे, तर आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात आपण आनंद घेऊया श्रावणाच्या काही गाण्यांचा।

0: श्रोतेहो, आताच आपण वाजवू का या चित्रपटातलं गीत ऐकलत. दादा कोंडके आणि उषा मंगेशकर यांचा स्वर होता. शब्दरचना आणि संगीत दादा कोंडके यांचं.
1: लवकर करा यार, प्लीज लवकर करा.
2: आणखीन एखादी मॅच आहे का?
1: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन.
2: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना.
3: पण बँकिंग मध्ये नाही.
4: तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर.
3: सिनियर सर्वात आधी, आरबीआय म्हणते जाणकार बना, सतर्क राहा.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि कार्यक्रम सुरू आहे गीत गंगा.

0: पद्मजा फेणे आणि जोगळेकर यांच्या स्वरात वसंत बापट यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं विवेक काजरेकर यांचं. श्रोते हो, या गीतासोबतच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीतगंगा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गीतगुंजन अंतर्गत नयेतराने या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरात नुसरत बद्र यांची शब्दरचना, इस्माईल दरबार यांचं संगीत आणि चित्रपट आहे देवदास.

0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11 वाजले आहेत. ऐकूया गीत गुंजन अंतर्गत नए तरहने हा नवीन गीतांचा कार्यक्रम.
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन

श्रोते हो, आताच आपण बरसात ह्या चित्रपटातलं गीत ऐकलं. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा स्वर होता, समीर यांची शब्दरचना आणि नदीम श्रवण यांचं संगीत.

श्रोते हो, आताच आपण अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो यांच्या स्वरात समीर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट होता अंदाज.

हम तुम या चित्रपटातल्या गीताचाच आपण ऐकलत. स्वर होता अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो यांचा. प्रसून जोशी यांची शब्दरचना होते आणि जतीन ललित यांचं संगीत.

0: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेन तहा। निसर्ग मानवाचा दोस्त करा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहित।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
2: आजच संपर्क करा। संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात, गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आणि कार्यक्रम सुरू आहे गीत गुंजन अंतर्गत नए तराने, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. तर श्रोते चला तर ऐकूया कार्यक्रमातलं हे पुढचं गीत.

श्रोतेहो, आताच आपण शान आणि स्नेहा पंत यांच्या स्वरात समीर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं आनंदराज आनंद यांचं आणि चित्रपट होता मस्ती.

श्रोते हो आता आपण हेड स्टोरीज 4 या चित्रपटातलं गीत ऐकलं. जुबिन नौटियाल आणि नितीन मोहन यांचा स्वर होता, मनोज मुंतशीर यांची शब्दरचना.

अरिजित सिंह आणि पलक मुच्छल यांच्या स्वरात मनोज यादव यांची शब्दरचना, आता आपण ऐकलीत. चिरंतन भट यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता गबर इज बॅक.

0: श्रोते हो, आताच आपण तक्षक ह्या चित्रपटातलं गीत ऐकलं. सुजाता त्रिवेदी यांचा स्वर होता, मेहबूब यांची शब्दरचना आणि संगीत होतं ए आर रहमान यांचं. श्रोते हो, या गीतासोबतच आजचा गीतगुंजन अंतर्गत नये तराने हा हिंदी नवीन गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. तर मला द्या रजा, नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, दुपारचे 12 वाजले आहेत. आता ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो। आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया असे बहरते गाणे। संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत।
1: नमस्कार, वनिता मंडळाच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते। परवा माझ्या मुलाने बोलता बोलता मला विचारलं, आई गीतकार म्हणजे कोण ग? मी म्हटलं, अरे गीत म्हणजे गेय कविता आणि ते लिहिणारा तो गीतकार। मग समोरून दुसरा प्रश्न आला, आणि मग संगीतकार म्हणजे काय? मी म्हटलं, गीताला संगीत देणारा, चालीत बांधणारा तो संगीतकार। अच्छा आई ग, गीताला संगीत दिलं की सुरेल गाणं तयार होतं, हो ना? मी म्हटलं हो, पण त्याबरोबरच त्या गाण्याला आपल्या जादुई संगीत संयोजनाने आभूषित करणारा, अलंकृत करणारा, सर्वांगाने नटवणारा असतो तो संगीत संयोजक। एखादं गाणं तुमच्या भाषेत पॉप्युलर किंवा ट्रेंडी करणारा किमयागार असा असतो संगीत संयोजक। आजच्या पिढीतील हरहुन्नरी अवलिया संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज आपल्या भेटीला आकाशवाणीत आला आहे। आनंददा, तुझं मनापासून स्वागत।
2: धन्यवाद।
1: सर्वात प्रथम मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यात संगीत केव्हा आलं?
2: माझी आजी असं सांगायची की मी वयाच्या तिसऱ्या वर्षी हार्मोनियम वाजवायला लागलो, म्हणजे आईच्या माहेरी हार्मोनियम होती आणि मी हट्ट करायचो की मला ती त्या खोक्यातनं काढून द्या। आणि आजीचं असं सांगणं होतं की टीव्हीवर चित्रहार किंवा रंगोली असा कुठला तरी एक कार्यक्रम लागला होता आणि त्यात कुहू कुहू बोले कोयले हे गाणं सुरू होतं आणि मी हार्मोनियमवरती ते गाणं फॉलो करायला लागलो, मला जसं जमेल तसं। तर ती सुरुवात तशी झाली हार्मोनियम वादनाची, पण गाणं ऐकणं किंवा गाण्याशी जवळीक जी निर्माण झाली ती साधारण 6-7 वर्षांचा असताना बाबा दर रविवारी एक कुठली कॅसेट टेप रेकॉर्डरमध्ये लावायचे आणि ती पूर्ण कॅसेट वाजत राहायची आणि ती सगळी गाणी कानावर पडायची। त्यामुळे त्या 6-7 वर्षांच्या वयामध्येच मी पंडित भीमसेन जोशींना पण ऐकलं, पंडित कुमार गंधर्व पण ऐकले, जगजीत सिंग साहेबांना ऐकलं, रफी साहेबांना ऐकलं, एस डी बर्मन यांची गाणी ऐकली, नय्यर साहेबांची पण गाणी ऐकली, मराठी बालगीतं ऐकली। सो असा एक सर्वांगीण संस्कार संगीताचा त्या वयात माझ्यावर होत गेला आणि मला ती सगळी गाणी आवडायला लागली। मग हळूहळू जसं वय वाढत गेलं तसं एखाद्या गाण्यातलं हे आवडतंय, त्या गाण्यातलं ते आवडतंय, असे काही प्रेफरन्सेस निर्माण झाले आणि तिथून पुढे असं वाटू लागलं की मला जे काही करायचंय ते संगीत क्षेत्रातच पुढे करायचंय, म्हणजे अभ्यास हा माझ्यासाठी दुय्यम झाला आणि गाणी ऐकणं किंवा गाण्यांबद्दल विचार करणं किंवा गाण्यांबद्दल माहिती मिळवणं हे माझ्यासाठी खूप प्रामुख्याने आवडणारी गोष्ट झाली। त्यामुळे साधारण वाजवायला मी वयाच्या तिसऱ्या वर्षी लागलो, पण 6-7 वर्षांचा असल्यापासून गाण्याशी नातं जे जोडलं गेलं ते कायम जोडलेलंच राहिलं आतापर्यंत।
1: पण मग तुझी शाळा, कॉलेज किंवा तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय?
2: मी बीकॉम केलंय। माझी शाळा हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरीत आणि त्या शाळेने मात्र माझ्या कलेच्या दृष्टीने खूप प्रोत्साहन दिलं मला, कारण आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या नाईट्स असायच्या, म्हणजे इंग्लिश नाईट, मराठी नाईट, हिंदी नाईट। तर त्या विशिष्ट नाईटला त्या भाषेतली सगळे कार्यक्रम किंवा त्या भाषेतली नाटकं, त्या भाषेत असलेल्या गाण्यांचं सादरीकरण असं सगळं व्हायचं, तर मी त्या सगळ्या नाईट्समध्ये भाग घ्यायचो। त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाषातली गाणी ऐकणं, इंग्लिश गाणी म्हणा, मराठी, हिंदी, ती ऐकली गेली आणि काही गाणी जी आवडतात ती हार्मोनियमवरती इन्स्ट्रुमेंटल सादर करायची किंवा काही गाणी तिथे गाऊन दाखवायची, नाटकांमध्ये कामं करायची, हे सगळं तिथून सुरू झालं। त्यामुळे आर्टिस्टिक एक्सप्रेशन जे असतं ना, कलात्मक पद्धतीने स्वतःला व्यक्त करणं, भावना व्यक्त करणं, हे मला वाटतं त्याचं बीज तिथे रोवलं गेलं शाळेत, की आपण क्रिएटिव्हली स्वतःला एक्सप्रेस करणं याची सुरुवात तिथून झाली आणि म्हणून मग पुढे कविता लिहिणं किंवा स्वतःची गाणी तयार करणं हे सगळं तिथून सुरू झालं। किंवा संगीत संयोजक म्हणून सुद्धा जे मी काम करतो

0: ते सुद्धा काय ते एक एक्सप्रेशनच आहे ना. मी आमच्या पूर्ण फॅमिलीमधला मी पहिलाच असा आहे जो प्रोफेशनली या क्षेत्रात काम करतोय. पण आईला गाण्यांची खूप आवड, ऐकण्याची, गाण्याची. म्हणजे मी ज्या हार्मोनियमचा उल्लेख केला, ती हार्मोनियम आईच्या लहानपणी आजोबांनी तिला आणून दिलेली होती. तीच हार्मोनियम मी वाजवायला लागलो आणि आजही ती हार्मोनियम माझ्याकडे आहे. त्यामुळे आईला ती आवड आणि बाबांचं प्रोत्साहन भरपूर, कारण बाबांना खूप आवड संगीत क्षेत्राची. तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन यांचा कुठेही उल्लेख झाला किंवा त्या काळचे हिरोज देवानंद, दिलीप कुमार ही अशी नावं कुठेही जरी आली तरी बाबा पटकन म्हणजे ही सगळी आमची माणसं आहेत. आणि म्हणजे मी त्या जनरेशनला त्या सगळ्या लोकांबद्दल खूप पॉझिटिव्ह असलेलं बघितलंय. आणि नंतर नंतर तर मला असं कॉम्प्लेक्स यायला आलं, म्हणजे ही सगळीच तुमची माणसं, मग आमची माणसं कोण? त्यामुळे जेव्हा मी नंतर पुढे काही वर्षांनंतर प्यारेलालजींना भेटलो, तेव्हा मी बाबांना जाऊन सांगितलं होतं. म्हटलं, बाबा आज मी प्यारेलालजींना भेटलो, प्यारे अंकलना भेटलो. तर तेव्हा ते मला म्हणाले की तू त्यांना किती अंकल अंकल केलंस तरी ते आहेत आमचीच लोकं. पण ते सुरुवात सगळी तिकडूनच झाली, आई बाबांकडूनच ती झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे एनकरेजमेंट त्यांच्याकडून मिळाली.
1: म्हणजे पहिलं वाद्य तू हातात घेतलंस ते हार्मोनियम
0: हार्मोनियम गायच्या तिसऱ्या वर्षी.
1: आणि मग संगीताचं रितसर प्रशिक्षण, म्हणजे तू कंठ संगीत किंवा वाद्य संगीत असं काही
0: मी
1: शिक्षण
0: कुठलंच वाद्य वाजवायला शिकलेलो नाहीये. मी हार्मोनियम, कीबोर्ड, पियानिका म्हणजे मेलॉडिका आपण ज्याला म्हणतो ते वाजवतो, पण मी याचं प्रशिक्षण कुठेच घेतलेलं नाहीये कुठल्याच वाद्याचं. ते उपजत आहे आणि ते ऑब्झर्व करत करत ऐकत जसं मी आत्मसात करू शकलो तसं मी करण्याचा प्रयत्न केला. माझं ट्रेनिंग कुठेच नाही घेतलं.
1: मी मगाशी म्हटलं खरं की एखाद्या मुळात संगीतबद्ध केलेल्या रचनेला आणखी नटवणारा तो संगीत संयोजक, पण हे असंच बरोबर आहे का?
0: हो तसं आहे, पण मी असं म्हणेन की मुळात ती जी रचना आहे ती संगीतकाराने सुद्धा खूप नटवलेली असते. म्हणजे असं नसतं की त्यांनी चाल दिली म्हणजे काहीच नाही केलं, तसं नाहीये. गीतकाराने शब्द लिहिले ते शब्द सुद्धा खूप भावनाप्रधान असे शब्द असतात, मनाला अगदी भिडणारे शब्द असतात. त्याच्यावरती चाल सुद्धा तशी अनुरूप लागली की ते सुद्धा एक नटवणं झालं त्या शब्दांना. आणि मग त्याच्यावरती पुढचे जे संस्कार असतात ते संगीत संयोजक घडवतो. त्याच्यामुळे एक गाणं जेव्हा तयार होतं तेव्हा गाणं हे फक्त आपल्याकडे गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका यांचंच असतं असंही समज आहे. तर त्याच्यापेक्षा असं मला वाटतं की एक गाणं जितकं गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका ह्यांचं असतं तितकंच ते संगीत संयोजक, त्यातलं वाजवणारे वादक आणि त्या गाण्याचा ध्वनिमुद्रक यांचं सुद्धा असतं. त्यामुळे गाण्याचा विचार करताना ह्या सगळ्याच पैलूंबद्दल श्रोता म्हणून आपण जर विचार केला तर मला वाटतं त्याला रिस्पॉन्सिबल लिस्निंग म्हणता येईल, जे मला वाटतं असणं खूप गरजेचं आहे. की या गाण्याचे हे सगळेच पैलू जर श्रोता म्हणून आपण त्याची माहिती घेतली की हे गाणं कोणी रेकॉर्ड केलंय, जरी गाण्याचं रेकॉर्डिंग कोणी केलंय याचं तसं तुम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं जरी नसलं असं आपण म्हटलं तरी त्या रेकॉर्डिंगनी जर गाणं रेकॉर्ड केलं नसतं तुमच्यापर्यंत आलंच नसतं ना. म्हणजे जे गाणं तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर तुमच्या त्या भावनेला अनुरूप असं ठरतं, तुम्ही एखादी गोष्ट व्यक्त करू शकत नाही आहात आणि पटकन ते गाणं तुम्ही ऐकताना डोळ्यातनं पाणी येतं, ते गाणं तुमच्यापर्यंत पोचताना फक्त गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका जबाबदार नाही आहेत. संगीत संयोजक, वादक आणि ध्वनिमुद्रक पण जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा त्या कॉन्ट्रीब्युशनची जाणीव असणं आपल्याला एक श्रोता म्हणून ही असावी असं मला वाटतं.
1: पण याही आधी मला एक तुला विचारावं असं वाटेल की म्हणजे तुझा पहिला कार्यक्रम वादक म्हणून असा कोणता होता?
0: मी 1998 साली वादक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ते कार्यक्रम जे असायचे ते बरेचसे घरगुती कार्यक्रम असायचे. म्हणजे कोणाकडे सत्यनारायणाची पूजा आहे किंवा फॅमिली फंक्शन आहे एखादं, तिथे घरात कार्यक्रम केलेले किंवा सोसायटीमध्ये कार्यक्रम केलेले, किंवा माझा खूप जवळचा मित्र विनीत गोरे जो एक अतिशय यशस्वी आयोजक आहे तो स्वरोदय नावाची एक स्पर्धा आयोजित करायचा. त्यावेळेला मी डहाणूकर कॉलेजमध्ये असताना त्या स्पर्धेला मी वादक म्हणून जायचो आणि तेव्हा दिवसात काय मला वाटतं 120-150 गाणी वगैरे आम्ही वाजवायचो.
1: तेव्हा तू महाविद्यालयीन शिक्षण घेत कॉलेजमध्ये?
0: हा, FIBCOM ला होतो मी. किंवा आमच्या कॉलेजमध्येच नाट्यमंडळ होतं तर त्या नाट्यमंडळाच्या नाटकांना बॅकग्राऊंड म्युझिक वाजवायला, हार्मोनियम वाजवायला जाणं, सुरुवातीचा तो काळ तसा होता. छोटेखानी एखाद्या सभागृहात ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रम आहे अशा स्वरूपाचे होते.
1: एखाद्या संगीत संयोजकाचा कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याला अभ्यास असावा लागतो?
0: आपण ज्याचं संगीत संयोजन करतोय ते कोणीतरी लिहिलेले शब्द आहेत आणि त्याला कोणीतरी दिलेली चाल आहे, त्यामुळे काव्य आणि संगीत याची समज तर असलीच पाहिजे. काव्य आणि संगीत म्हणजे

0: आता समजा ते जे आपण गाणं अरेंज करणार आहोत ती समजा एखादी गझल असेल, तर गझल या गीत प्रकाराची थोडीशी माहिती असणं, त्याचा ते काव्य कसं लिहिलं जातं किंवा त्याच्यातल्या काय खुबी आहेत, काय बारकावे आहेत, ते चाल दिल्यानंतर त्या गाण्याचा सब्जेक्ट काय आहे, त्याचा मेन सब्जेक्ट प्रेम आहे का, विरह आहे, दुःख आहे, वेदना आहे, त्या भावनांशी तुम्हाला जवळ जाऊन त्या समजण्यापेक्षा त्या अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाशी त्याला कोरिलेट करणं, जोडणं, आणि मग वेगवेगळ्या वाद्यांमधनं ती भावना तुम्ही कशी पुढे श्रोत्यांपर्यंत नेऊ शकता त्याचा विचार करणं, ह्या काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाद्यांची समज असणं, वाद्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे नोटेशन्स असतात, स्वरलिपी असते, ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. वाद्यांची निवड कशी करावी, कुठलं वाद्य त्या भावनेसाठी, ती भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आहे, तुम्ही त्याच्यावरती कुठला पीस तयार करता, त्याची सुरावट तुम्ही कशी निर्माण करता त्या वाद्यावरती. म्हणजे उदाहरणार्थ व्हायलिन सारखं वाद्य हे एखाद्या दुःखी गाण्यामध्ये सुद्धा खूप छान वापरलं जातं, एखाद्या रोमॅन्टिक गाण्यात सुद्धा तितकंच अप्रतिमरित्या वापरलं जातं, पण तुम्हाला त्याच्यावरती ती सुरावट तशी निर्माण करता आली पाहिजे. त्यामुळे एखाद्या वाद्यावरती काय काय वाजतं याची आधी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून संगीत संयोजक म्हणून आपलं काम त्या गाण्यावरती करण्याच्या आधी तुम्हाला स्वतः श्रोता म्हणून ते गाणं ऐकावं लागतं. किंवा कुठल्याही वाद्याचा वापर एखाद्या गाण्यासाठी करताना, मी संगीत संयोजक आणि आता त्या गाण्यामध्ये मी ट्रम्पेट वापरलं, त्या गाण्यामध्ये मी सॅक्सोफोन वापरला, हे होण्याआधी सॅक्सोफोन आणि ट्रम्पेटचा मी श्रोता असणं गरजेचं आहे. ती वाद्य, त्यांचं वादन मी ऐकणं गरजेचं आहे. आज सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आय मीन वी आर लिव्हिंग इन द बेस्ट ऑफ आर टाइम्स असं मला वाटतं. कारण एका क्लिक वरती तुम्हाला ट्रम्पेट कसं बनतं, इथपासून ते कसं वाजतं आणि कुठे कुठे कसं कसं वाजलंय हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला असणं, वाद्यांची रेंज काय असते, म्हणजे प्रत्येक वाद्यामध्ये सगळ्यात खालचा सूर हा आणि सगळ्यात वरचा सूर हा, अशी ती रेंज असते प्रत्येक वाद्याची. कुठली फ्रेज कुठल्या वाद्यावरती चांगली वाटेल ऐकायला, म्हणजे आता सारे ग म प म ग रे सा ही एक फ्रेज आहे. आता ही सतारीवरती जर मला वाजवायची असेल तर डा डा डा डा डा डा डा डा डा, ही जर व्हायलिन वरती असेल तारा रा रा रा रा रा रा रा, बासरीवर असेल तर तू रु रु रु रु रु रु रु रु, मेंडोलिन वर असेल तर डंग डंग डंग डंग डंग डंग डंग डंग, हे जे मी आता गातोय ही अरेंजमेंट अशी गाता आली पाहिजे आपल्याला. पण ते करण्यासाठी तुम्ही त्या वाद्याचे श्रोते पाहिजे. कारण तुम्ही जिथे जिथे ते वाद्य श्रोता म्हणून ऐकलेलं आहे, मग तुम्ही लाईव्ह कार्यक्रम ऐका, रेकॉर्डिंग्स ऐका, बासरी कशी वाजते, सरोद कसं वाजतं, हे तुम्ही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची फ्रेज कशी तयार करणार.
1: बरोबर.
0: म्हणजे मी एका गाण्याची अरेंजमेंट करत होतो, पुर्या धनश्रीतलं ते गाणं होतं, आणि सरोदचे पीसेस मला त्या गाण्यासाठी करायचे होते, आणि काही केल्या मला सरोदच्या अंगाने पुर्या धनश्री हे सुचेच ना. मी बराच प्रयत्न केला पण ते सुचतच नव्हतं. शेवटी मी युट्यूबवरती जाऊन उस्ताद अली अकबर खान साहेबांचं सरोद ऐकला पुर्या धनश्री, आणि त्याच्यानंतर मला ते फ्रेजेस सुचायला लागल्या. त्यामुळे ते श्रोता असणं खूप गरजेचं आहे.
1: आणि आपल्यासारख्या कलाकारांना म्हणजे श्रोता आणि त्या श्रोत्यातनच शिष्य होणं महत्वाचं आहे. म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास, मी वाद्य कुठलं शिकलो नाहीये, ही जी संगीत संयोजनाची कला आहे, या कलेतले तुझे गुरु कोण?
0: मी 2000 साली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विख्यात संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले सर यांना मुंबई विद्यापीठात भेटलो. मुंबई विद्यापीठाचा एक कोर्स आहे म्युझिक कॉम्पोजिशन डिरेक्शन, जो त्यावेळेला एक सर्टिफिकेट कोर्स होता, मला वाटतं 4-5 महिन्यांचा कोर्स होता. त्या कोर्सच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे, आणि तिथे माझी मोहिले सरांशी भेट झाली, आणि अक्षरशः एक संगीत संयोजनाचं किंवा एकूणच संगीताचं एक खूप मोठं दालन माझ्यासमोर खुलं झालं मोहिले सरांच्या रूपाने. त्यामुळे संगीत संयोजन म्हणजे काय असतं, ते किती गाण्याला पूरक आणि पोषक होऊ शकतं जर तुम्ही खूप विचार करून ते केलं तर, आणि गाण्याचं सौंदर्य किती पट वाढतं उत्तम संगीत संयोजन झाल्याने, याची अनेक उदाहरणं सरांनी स्वतः केलेल्या गाण्यांमधनं तर आपल्या समोर आहेतच. पण त्यांनी संगीत संयोजन ही प्रक्रिया काय आहे हे इतक्या रंजकतेने आम्हाला समजावून सांगितलं की त्याची खूप गोडी लागली. आणि आजच्या काळात म्हटलं तर ग्लॅमर हा जो विषय आहे हा संगीत संयोजन क्षेत्राला जरी फारसा नसला, तो संगीतकार या व्यक्तीकडे जास्त जरी गेलेला असला, तरी सुद्धा संगीत संयोजनच करायची इच्छा निर्माण होणं, ह्याच्यातच सरांनी आम्हाला काय शिकवलं असेल हे समजून येतं.
1: पण मग

0: त्यांच्याकडे शिकतानाचा एखादा लक्षात राहिलेला किस्सा?
1: भरपूर आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आमची ऑफिशियल वेळ लेक्चरची 5 ते 7 असताना 2 तासात काय होतं रे, आपण लवकर भेटलं पाहिजे असं सांगणारे मोहिले सर, ज्यांना आम्ही 12 वाजता भेटायला लागलो. आणि 12 ते 5 हा सुवर्ण काळ होता. त्या प्रत्येक जे काही दिवस आम्ही त्यांना भेटलो, 5 ते 7 जे असायचं ते तर कमाल असायचंच, पण 12 ते 5 हे म्हणजे मास्टर क्लास होता तो. म्युझिक अरेंजमेंटचा, संगीतकार म्हणून किंवा संगीत संयोजक म्हणून विचार करण्याचा, वादक म्हणून विचार करण्याचा, कलाकार म्हणून विचार करण्याचा, असा तो 5 तासांचा काळ आम्ही अक्षरशः वाट बघायचो त्याची. ते असेल किंवा जेव्हा आम्ही आमचा कोर्स सुरू झाला तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं होतं की या कोर्समध्ये मी सगळ्यांना तेच सांगणार आहे, एकच गोष्ट सांगणार आहे. तुम्ही 10 जण समोर बसलेले आहात, सगळ्यांना 10 जणांना मी तीच गोष्ट सांगणार आहे. कोर्स तुम्हाला काय देतं आणि तुम्ही कोर्स मधून काय घेता, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही काय घेता कोर्स मधनं ते ठरवेल की तुम्ही कुठे जाणार पुढे. कोर्स तोच असणार आहे, मी तीच गोष्ट सांगणार आहे सगळ्यांना. किंवा जेव्हा मला नोटेशन्स त्यांनी शिकवलं तेव्हा मी सरांना सांगितलं, म्हटलं मला खूप बोर होतो नोटेशन्स लिहायला, मी नाही लिहिणार नोटेशन्स. तर मला वेडा आहेस तू, तुला गाणं ऐकून तुला सूर समजतायत आणि तू म्हणतोस मी नोटेशन लिहिणार नाही. म्हटलं सर पण मला नाही लिहायचंय. आणि तेव्हा त्यांनी असं छान मोकळं वातावरण केलं होतं की आपल्या मनात जे आहे ते आपण सांगायचं सरांना सरळ. तर मला म्हणाले ठीक आहे, तू एका रिहर्सललाही, आठवड्याभरानंतर एक रिहर्सल आहे, मग आपण तिथे ठरवूया काय करायचं ते. तर मी तिथे गेलो आणि ती रिहर्सल नेमकी लताबाईंची होती आणि मी त्या हॉलमध्ये गेलो आणि उजव्या बाजूला लताबाई बसल्या होत्या. अरे बापरे, म्हटलं कुठे आलो आपण आता. आणि मी अगदी कोपऱ्या कोपऱ्याने जसा चोरून चोरून जाता येईल तसं अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत जाऊन बसलो आणि रिहर्सल सुरू झाली. वादक अतिशय निष्णात होते पण त्यांच्या समोर जे नोटेशन लिहिलेलं होतं ते पण तितकंच ताकदीचं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. आणि रिहर्सल झाल्यानंतर सरांनी विचारलं मग काय वाटलं. सर तुम्ही बरोबर म्हणताय, मी नोटेशन शिकलं पाहिजे. तर अट अशी होती की जर मला तरी वाटलं की नोटेशन नाही शिकायचंय तर सर मला आग्रह करणार नाहीत, पण जर मला पटलं की नोटेशन शिकायचंय तर मग सर जे म्हणतील ते मला करावं लागणार आहे. चान्सच नव्हता की मी हे सांगेन की नाही मला नाही शिकायचंय नोटेशन, कारण मला ते इतकं पूर्णपणे पटलेलं होतं की हे आपल्याला शिकलंच पाहिजे. आणि हे जर आता मी नाही शिकलं तर मी स्वतःच नुकसान करून घेतोय. त्याच्यानंतर

0: एकदा पोचलो आणि त्या जिथे आम्ही आमची सोय होती थांबायची, तर मी सगळ्या त्या चिटोऱ्या समोर ठेवल्या. म्हटलं सर आता मला सांगा कशानंतर काय येतं, कारण म्हटलं मला ह्याच्यातला काहीही लिंक लागत नाहीये. मग ते म्हणाले ह्याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते, असे ते कागद एकानंतर एक मी लावले. मग मी म्हटलं सर हे नेमकं काय आहे जे लिहिलंय ते, तर म्हणाले हे आता आपल्या कार्यक्रमाचं टायटल म्युझिक आहे, हे इन्स्ट्रुमेंट्स वरती वाजवायचं आपण. मग त्याचा एक स्कोरचार्ट तयार केला. अशा पद्धतीने ते सांगायचे आणि अशा पद्धतीचं ट्रेनिंग असायचं. आणि अजून एक कमालीची आठवण म्हणजे षण्मुखानंद हॉलला एक कार्यक्रम होता जिथे बाबूजी आणि अनिल विश्वास यांना लता मंगेशकर पुरस्कार होता, तर त्यांची जी गाणी होती त्या लिस्टमध्ये एक गाणं बदललं होतं काही कारणाने आणि ते गाणं मला माहीत नव्हतं. तर जेव्हा सरांनी मला ती लिस्ट दिली म्हटलं सर हे गाणं मला माहीत नाहीये, हे आपण रिहर्स नाही केलं, ते म्हणाले हो काही कारणाने गाणं बदललं, आज सकाळीच कळलं मला, तर मी नोटेशन लिहून आणले तू हे घे आणि वाजव. म्हटलं सर मी गाणं ऐकलंच नाहीये, पण म्हणजे त्याने काय फरक पडतो तुला, तुला नोटेशन समोर दिलं की काय तुला वाजवता आलं पाहिजे. म्हणजे एखादा मराठी भाषेतला उतार आपण कधीच वाचलेला नसतो, पण आता समोर आणून दिला तर मराठी वाचता येतं, म्हणजे वाचता येणारच ना. म्हणजे नोटेशन वाचता येतं मग तुला काय प्रॉब्लेम आहे, आणि मला काय प्रॉब्लेम हा काय सांगू आता मी तिथे, माझे हात पाय गार पडले होते. मी म्हटलं पण सर मला नाही माहिती आहे गाणं. म्हणाले पण नाही माहिती म्हणूनच नोटेशन देतो ना, मी ते ऐकायलाच तयार नाही, मी आपलं माझ्याकडनं डिफेन्स सारखा आपला पुढे करतोय ते एक ऐकायला तयार नाही. शेवटी मी ते नोटेशन घेतलं आणि कॉपी करून घेतलं आणि जसं जसं ते गाणं येत गेलं, म्हणजे निवेदक पुढचं गाणं अनाऊन्स करतायत करतायत, तसं तसं माझं टेन्शन वाढायला लागलं. आणि जेव्हा ते गाणं आलं तेव्हा मी हार्मोनियम कमीत कमी आवाजात वाजवायचा प्रयत्न करत होतो. आणि सर प्रत्येक गाण्यानंतर विंगेत जो साऊंड इंजिनियरचा माणूस उभा होता, हार्मोनियम बढाईये हार्मोनियम बढाईये असं करत करत जेव्हा ते गाणं आलं तेव्हा सिंगर आणि हार्मोनियम हे एकाच लेवलला होते व्हॉल्युम वाईज. आणि आता मी कितीही हळू जरी वाजवलं तरी ऐकू जाणारच आहे. म्हटलं जाऊ द्या, आता ते स्कोर चार्ट जो आहे समोर लिहिलेला सरांनी शिकवलंय ना आपल्याला कसं वाचायचं वगैरे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे आहे ते सगळं वाजवत सुटायचं, जे असेल ते वाजवायचं. आणि मी जे असेल ते वाजवत सुटलो आणि ते गाणं झालं एकदाचं, त्यांनी पुढच्या गाण्याचं निवेदन सुरू केलं आणि सर माझ्या दिशेने चालत येत होते. आणि मी म्हटलं झालं आता, आता हे बहुतेक आपल्याला इथे आल्यानंतर अशी तंबी देणार आहेत, आपण खूप घाण वाजवलेलं आहे त्यामुळे हे इतके ओरडणार आहेत आता आपल्याला की आता आपल्याला पुढचं काहीच सुचणार नाहीये. आणि ते जसे जवळ आले जवळ मग मला विचार काय सहस्रबुद्धे कसं वाटलं, म्हटलं सर वाटलं म्हणजे लिटरली ते मिक्सरमध्ये वाटल्यासारखं वाटलं. म्हटलं काय का करताय तुम्ही असं, ते म्हणाले तुला टेन्शन कशा झालं ते सांगा दे मला, तुला नोटेशन वाचता येतं हार्मोनियम वाजवता येते, नोटेशन समोर ठेवायचं हार्मोनियम वाजवायचे दोन्ही ओळखीची काम आहेत, मग टेन्शन कसलं आलं. म्हटलं गाणं माहीत नव्हतं याचं टेन्शन आलं, त्यामुळे त्याचा काय संबंध आहे. मग ह्या याच्यावर तुम्ही आर्ग्यू करूच शकत नाही, अशा पद्धतीचं ट्रेनिंग होतं ते. आणि म्हणून आम्ही साधारण एकाच वयाची जी मुलं होतो आम्ही त्या ट्रेनिंगला कमांडो ट्रेनिंग असं चोरून नाव दिलं होतं, सरांना माहित नव्हतं ते, पण आम्ही त्याचं नाव कमांडो ट्रेनिंग.
1: त्या गुरुला, एका गुरुला माहित असतं की कुठला शिष्य पोहू शकणार आहे, त्या शिष्यालाच तो गुरु ढकलून देतो पाण्यामध्ये आणि शिष्य अगदी तरतो, म्हणजे शिष्य घडतो म्हणायला हरकत नाहीये.
0: कारण त्याच्या पुढची पायरी म्हणजे सरांनी मला लता दिदींच्या शो साठी संगीत सहाय्यक म्हणून बोलवणं, जो माझ्यासाठी अविस्मरणीय असा क्षण होता.
1: तू गेली अनेक वर्ष अनेक उत्तम उत्तम कार्यक्रमांचं संगीत संयोजन करतो आहेस, तर तुला विशेष लक्षात राहिलेला कार्यक्रम किंवा तुझ्या सोबत अनेक संगीतकारांसाठी तू काम केलंस, गायक गायिका वादक, तर असे कोणकोणते गायक गायिका वादक हे सगळे तुला भावलेले तुला आवडलेले आणि ज्यांच्या बरोबर काम करायला मिळालं?
0: मी कार्यक्रमाचं म्हणशील तर 2007 साली मी एक कार्यक्रम केला होता रिवायविंग मेमरीज ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्यारेलालजींना भेटता आलं, म्हणजे मी जो मगाशी प्रसंग सांगितला की मी बाबांना म्हणालो तुम्ही भेटल्यात का प्यारे अंकलना, तर ते मला त्या कार्यक्रमाच्यामुळे त्यांना भेटता आलं. आणि लहानपणापासून ज्यांची गाणी ऐकत आलो त्यांना साक्षात समोर बघणं हा खूप वेगळाच अनुभव असतो, किंवा माझं मी लिहिलेलं स्कोर चार्ट्स त्यांना दाखवणं, त्यांचं त्याच्यावरचं त्यांचं मत ऐकणं, त्यांनी जे सजेशन्स दिली त्याच्यावर काम करणं हा खूप शिकण्यासारखा अनुभव होता. त्यामुळे तो कार्यक्रम मला कायम लक्षात राहिलेला आहे. कारण असे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये स्टेजवरती विख्यात सॅक्सोफोन प्लेयर मनोहरी सिंग यांना स्टेजवर त्यांच्याबरोबर काम करता आलं, ते सगळे कार्यक्रम खूप लक्षात राहिलेले आहेत. कारण आर डी बर्मन यांचे म्युझिक अरेंजर आणि खूप विख्यात असे सॅक्सोफोन वादक त्यांना स्टेजवरती बघणं आणि त्यांच्या समवेत स्टेजवर उभं राहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. संगीतकारांचं म्हणशील तर मी जास्ती

0: गाणी जी केलेत ती माझा गायक संगीतकार मित्र मंदार आपटे आणि माझा अजून एक खूप छान संगीतकार मित्र मयुरेश मडगावकर यांच्या गाण्यांवरती मी जास्त काम केलंय.
1: मंदारचं मला वाटतं तू कोणतं गाणं केलंयस?
0: सर हलकीशी होई अनावर नावाचं एक गाणं आहे, तर ते आता 2 तारखेलाच रिलीज झालं. त्याच्याबरोबर खूप गाणी केली आणि वेगवेगळे प्रोजेक्ट म्हणजे आम्ही एक महाराष्ट्राची मायबोली नावाचं एक गाणं केलं होतं ज्याच्यामध्ये गायक अभिनेते अभिनेत्री असे बरेच रंगमंचाशी फिल्मशी टेलिव्हिजनशी जोडलेली सगळी कलाकार मंडळी गायक वादक निवेदक ध्वनी संयोजक असे सगळे महाराष्ट्राची मायबोलीमध्ये सहभागी झाले होते. किंवा अंबईकर सरांनी चाल दिलेला वंदे मातरम याची अरेंजमेंट मी केली होती जे मी प्रोजेक्ट केलं.
1: लाईव्ह प्रोग्राम आणि रेकॉर्डिंग किंवा डबिंग एखाद्या गाण्याचं, तर या दोघांमधल्या संगीत संयोजनात काय फरक आहे?
0: मला असं वाटतं जिक्सॉ पझल जे असतं ते जिक्सॉ पझल मध्ये वेगवेगळ्या आकाराचे तुकडे असतात. ते जिक्सॉ पझल मधले ते सगळे तुकडे त्या पझल मधनं काढणं, एक एक तुकडा काढणं, हे म्हणजे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जिक्सॉ पझल मध्ये एक एक तुकडा बसवणं हे एखाद्या नवीन गाण्याचं संगीत संयोजन आहे. कारण लाईव्ह कार्यक्रमामध्ये एक प्री रेकॉर्डेड गाणं असतं, आधीच ध्वनिमुद्रित झालेलं गाणं असतं. मग त्याच्यामध्ये कुठली वाद्य वाजलीत, त्याच्यामध्ये कसं फ्रेझिंग आहे, त्याचे नोटेशन काढणं आणि वादकांना देणं आणि ते काम सगळ्यांनी एकत्र मिळून करणं. पण जेव्हा आपण नवीन गाण्याचं संगीत संयोजन करतो त्यामध्ये तो विषय पूर्णपणे नवा असतो, ते गाणं अजूनपर्यंत लोकांनी ऐकलेलं नाहीये, त्यामुळे त्या गाण्यामध्ये आपल्याला जसं मी मगाशी म्हटलं की काव्याची समज असणं, संगीतकाराला काय नेमकं म्हणायचं, सिच्युएशन काय आहे, ह्या सगळ्या विचार या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ती स्वरलिपी तयार केलेली असते, ते संयोजन केलेलं असतं आणि मग ते गाणं लोकांपर्यंत जातं. सो लोकांपर्यंत पूर्णपणे सजलेलं गाणं जे गेलंय ते पुन्हा वादकांकडून ऑर्केस्ट्राकडून स्टेजवरती सादर करून घेणं हे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जे गाणं लोकांपर्यंत गेलंच नाहीये त्याच्यावरती आपले संस्कार घडवून ते गाणं अजून सजवून ते एक पूर्ण गाणं करून लोकांसमोर आणणं हा फ्रेश कॉम्पोजिशन्सना म्युझिक अरेंजमेंट करणं
1: म्हणजे जास्त चॅलेंजिंग आहे.
0: जास्त चॅलेंजिंग
1: कारण संगीतकारासारखंच चॅलेंजिंग आहे, कारण संयोजन करायला लागतं, वाद्य ठरवायला लागतात कुठे काय वाजायला पाहिजे.
0: हो, पण मला असं वाटतं की लाईव्ह कार्यक्रमांचं जे संयोजन असतं संगीत संयोजन ते सुद्धा मला एका वेगळ्या पद्धतीने तितकंच चॅलेंजिंग वाटतं. कारण ज्यांचं काम स्टेजवर सादर करायचं आहे ती केरसी लॉर्ड सेबास्टियन सर किंवा प्यारेलालजी अशी सोनिक मास्टरजी अशा खूप मातब्बर म्युझिक अरेंजर्सनी केलेलं काम आहे आणि अतिशय कॉम्प्लेक्स असं काम आहे, त्यामुळे ते सगळं एक एक भाग त्यातला लिहून काढणं ते सुद्धा तितकंच चॅलेंजिंग असतं.
1: आणि अर्थात ते लाईव्ह आहे म्हणजे गायकाला कम्फर्ट करणं आणि ते बरोबर त्याच वेळी ते पोहोचव
0: आणि ते लोकांनी अनेक वर्ष ऐकलेली गाणी असतात, म्हणजे अगदी लोकांना त्या म्युझिक सकट पाठ असतात ती गाणी, त्यामुळे ते तसंच्या तसं लोकांसमोर सादर करणं हा एक हा वेगळ्याच प्रकारचा चॅलेंज असतो.
1: पण मग आता नवनवीन येऊ घातलेल्या ट्रेंड्स मध्ये तू स्वतःला अपडेट कसा ठेवतोस?
0: आता रेकॉर्डिंग करण्याची पद्धत म्हणजे ज्या पद्धतीने गाणी रेकॉर्ड होतात ते पूर्वीसारखं आता नाहीये, म्हणजे 80-90 वादक एकाच स्टुडिओ मध्ये बसलेत आणि वाजवत आहेत असं आता सहसा होत नाही. इट इज अ व्हेरी रेअर थिंग, म्हणजे मीच 80 वादक स्टुडिओत बसलेत आणि मी कंडक्ट करतोय असा एकच अनुभव घेतलेला आहे. पण आता सगळं वेगवेगळ्या सेशन्स मध्ये गाणी रेकॉर्ड होतात, आता प्रोग्रामिंगचा एलिमेंट आलाय त्याच्यामुळे म्युझिक प्रोग्रामिंग केल्यानंतर तसाच्या तसा तो बॅकअप स्टुडिओ मध्ये आणला जातो आणि त्याच्यावरती डायरेक्ट व्होकल्स डब केले जातात. किंवा कधीतरी तो एक ब्लेंड असतो की थोडासा प्रोग्रामिंगचा भाग आहे थोडासा लाईव्ह अरेंजमेंटचा भाग आहे तो केला जातो. तर प्रोग्रामिंगचा कुठला भाग आपल्याला हवाय त्याच्यासाठी प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय ते कशा पद्धतीने केलं जातं त्यांनी गाण्यावर परिणाम कसा होतो, प्रोग्राम केलेल्या गाण्याचा साऊंड हा लाईव्ह अरेंज केलेल्या गाण्याच्या साऊंड पेक्षा वेगळा कसा असतो, मग तो जर ब्लेंड करायचा असेल तो ब्लेंड कसा करायचा, किंवा फक्त प्रोग्रामिंग केलेलं गाणंच आपल्याला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये कुठले भाग हवेत आपल्याला प्रोग्रामिंगचे त्या गाण्याच्या अनुरूप त्याचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी प्रोग्रामिंगचा अभ्यास मी करतो. किंवा वेगवेगळे जे सॉफ्टवेअर्स आता वापरले जातात जे ऑडिओ इंटरफेसेस वापरले जातात ते कसे काम करतात, गाणं त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने केल्यावर गाणं कसं सजतं, किंवा गाण्यात कुठले एलिमेंट्स प्रोग्रामिंगमुळे आल्यानंतर गाणं अजून छान वाटू शकतं याचा अभ्यास करणं, वेगवेगळे प्रोग्रामर जे आता काम करतात त्यांनी केलेलं काम ऐकणं, ती एक रेफरन्स लायब्ररी तयार ठेवणं,
1: बरोबर,
0: तेही मी करतो.
1: संगीत संयोजक

0: हा संगीतकार असू शकतो का?
1: हो नक्कीच असू शकतो. म्हणजे तुम्हाला जर काव्याची तितकी जाण असेल आणि तुम्ही गाणं कंपोज करण्याच्या दृष्टीने किंवा त्याची गेयता जी असते ते त्याच्यात खूप महत्वाचं असतं की तुम्ही जे तयार करणार आहात ते गायक किंवा गायिका गाणार आहेत. संगीत संयोजक जे करतो ते वादक वाजवणार असतात. त्यामुळे तो फरक जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल आणि तुम्ही गेयता किंवा गाण्याच्या दृष्टीने सिंगिंगच्या दृष्टीने जर तशी चाल बांधू शकत असाल तर नक्कीच करू शकता. आणि आपल्याकडे अशी खूप चांगली उदाहरणं आहेत. म्हणजे सिनियर्समध्ये माझे गुरुजी स्वतः अनिल मुले सर स्वतः संगीतकार होते, संगीत संयोजक होते. अशोक पत्की काका ते स्वतः ज्येष्ठ संगीतकार आहेत आणि ते तितकंच उत्तम संगीत संयोजन सुद्धा करतात. किंवा माझे सिनियर्स किंवा माझ्या बरोबरीचे तसे म्हटले तर कमलेश भडकमकर आहे, मिथिलेश पाटणकर आहे, हे सगळे खूप चांगलं संगीत संयोजन ते करतात असते, तितकेच चांगले कंपोजर सुद्धा आहेत.
0: आणि तू स्वतः सुद्धा म्हणे तू कंपोज केलेस?
1: हो पण मी खूप जास्त कंपोज केलं नाहीये, काही थोडीफारच गाणी कंपोज केली आहेत. माझी जी गाणी मी लिहितो ती मला शब्द आणि चाल अशी एकत्रच सुचतात, त्याच्यामुळे
0: अरे वा
1: त्या
0: कमाल.
1: दृष्टीने मी कंपोजर आहे असं म्हणूया आपण.
0: भविष्यात आणखी नवनवीन काय करण्याचा मानस आहे?
1: म्युझिक नोटेशन हा जो विषय आहे हा कलाकारांपर्यंत दूरवर पोचवायचा आहे. म्हणजे मी असं बघितलंय की काही वादक हे म्युझिक नोटेशन्सना घाबरतात. तसं करून चालणार नाही, कारण जसं तुम्हाला मराठी अगदीच तोडकं मोडकं येत असलं तुम्ही फार फार तर काय पत्ता विचारू शकाल कोणाला तरी. थोडं अजून चांगलं येत असेल तर तुम्ही संभाषण करू शकाल. अजून चांगलं येत असेल तुम्ही मराठी साहित्य वाचू शकाल. अजूनही चांगलं येत असेल तर तुम्ही स्वतः साहित्य निर्माण करू शकाल. त्यामुळे भाषा जितकी तुमची प्रगल्भ होत जाते तितकी तुम्ही तिचा वापर अजून चांगल्या पद्धतीने करू शकता, त्याच्यात तुमची क्रिएशन्स तयार होऊ शकतात. तसंच म्युझिक नोटेशन तुम्हाला जितकं चांगलं येतं तितकं तुमचं वादन हे चांगलं होत जातं, कारण तुमच्याकडे कम्युनिकेशनची भाषा निर्माण होते, संपर्क करण्याची भाषा निर्माण होते. तर ते म्युझिक नोटेशन कलाकारांना यावं याच्यासाठी मी नोटेशन नो टेन्शन नावाचा एक उपक्रम सुरू केला. आणि त्याच्यामध्ये जसं मोहिले सरांनी आम्हाला शिकवलं की तुम्हाला नोटेशन लिहिण्यासाठी वाद्याची गरज लागत नाही, म्हणजे वाद्यावर वाजवून बघितलं आणि मग तुम्ही ते लिहून काढलं, म्हणजे जे तुम्ही ऐकता त्याच्यावर विश्वास नाही का तुमचा, असं जे सर विचारायचे. की आम्हाला ते ज्या पद्धतीने ट्रेन करायचे की एक गाणं टेप रेकॉर्डरवरती चालू केलं आणि सांगायचं चला लिहून काढा, आणि समोर हार्मोनियम ठेवलेली असायची आणि सर रूममधनं बाहेर जायचं, आम्हाला वाटायचं हे बाहेर गेले कुठेतरी, आणि एक कुठली तरी फ्रेज अडते हे कळत नाही हा कुठला सूर येतो. तेव्हा असं वाटायचं की जरा हार्मोनियम समोर जाऊ पटकन वाजून बघूया कुठला येतो, आणि आम्ही हार्मोनियम जवळ जायचो आणि सर नेमके दाराशी उभे असायचे. तर असा हा सगळा जो अनुभव तिकडनं घेतला तो मला असं वाटतं की तो पुढच्या कलाकारांना मिळायला पाहिजे आणि नोटेशनची भीती गेली पाहिजे. तुम्हाला नोटेशन लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, त्यांनी भाषेचं बंधन राहत नाही. म्हणजे मी मराठी भाषिक आहे पण मला उद्या जर बंगाली गाणं वाजवायचं असेल त्याचं नोटेशन जर समोर असेल तर ते मी वाजवू शकतो. हे त्या नोटेशनमुळे झालं आहे की भाषेचं बंधन राहत नाही. किंवा मी जवळजवळ 19 वर्ष गर्भाक्वीन फाल्गुनी पाठक यांच्याकडे जे वाजवतोय गुजराती भाषेतली गाणी वाजवता येण्यासाठी जर नोटेशन मला येत असेल तर मी ती वाजवू शकतो. आणि मी आता 18 वर्षात नोटेशनमुळेच ते वाजवू शकतोय. आणि इट्स लाईक अ रिले रेस, म्हणजे ही इतकी कमालीची रिले रेस आहे. गीतकारांनी शब्द लिहिले आणि संगीतकाराला दिले, आता तुम्ही बघा काय, असं नसतं. 400 मीटरची जर रेस असेल तर गीतकार फक्त 100 मीटर नाही धावत, तो 400 मीटर धावतो, तो त्या गाण्याच्या रेकॉर्डिंग पर्यंत असतो. संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला दिलं आता तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. त्यामुळे ही इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलेत समोरच्या हातात पण सगळे धावत आहेत एकत्र. त्यामुळे असं क्रिएशन निर्माण होणं, त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं एक अरेंजर म्हणून किंवा एक वादक म्हणून, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असा वाटणं, त्याच्यात अभ्यास करण्यासारखं आहे हे पटणं आणि त्याच्यातून प्रेरणा मिळणं की आपण याच्याबद्दल अजून अभ्यास करूया, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे. म्युझिक अरेंजमेंट हा विषय मुलांना यावा, त्याच्यासाठी बेसिक्स ऑफ म्युझिक अरेंजमेंट किंवा ॲडव्हान्स म्युझिक अरेंजमेंट असे ऑनलाईन कोर्सेस मी सुरू केले होते. तर त्याच्यामध्ये संगीत संयोजन हे नेमकं काय आहे हे त्यांना कळावं. किंवा इंटिरियर डेकोरेशन ऑफ अ सॉन्ग नावाने मी एक प्रेझेंटेशन करतो ज्याच्यामध्ये संगीत संयोजक नेमकं गाण्यासाठी काय करतो हे लोकांपर्यंत जावं, त्याचं एक अंडरस्टँडिंग कुठेतरी त्याची सुरुवात व्हावी, ते विकसित व्हावं असं मला वाटतं.
0: तुला 2003-04 या साली अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर असं अनिल मोहिले अवॉर्ड मिळालं. आपल्या गुरूंच्या नावे मिळालेल्या या अवॉर्डमुळे मनात काय भाव होते?
1: खूप भीती वाटली होती पहिलं, म्हणजे कारण जेव्हा सरांनी सांगितलं की

0: असा अवॉर्ड सुरू होतोय आणि आम्ही पहिल्याच वर्षी तो तुला देणार आहोत, तेव्हा मी सरांना सांगितलं होतं सर मला अवॉर्ड नका देऊ. आणि सर म्हणाले काय झालं काय प्रॉब्लेम आहे तुला? म्हटलं सर ते काय ना असं ते होईल की अरे ह्यांचा स्टुडंट आहे म्हणून देऊन टाकला याला पहिला अवॉर्ड. त्यांनी मला विचारलं अरे अवॉर्डचं नाव काय आहे? मी म्हटलं अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर. ते म्हणाले तू अपकमिंग आहेस? म्हटलं हो. म्हणजे तुला काय प्रॉब्लेम आहे अवॉर्ड घ्यायला? ते म्हणजे तू अवॉर्ड घ्यायला ये, तिथे काय बोलायचं ते मी बघेन. आणि मी अवॉर्ड घ्यायला गेलो आणि मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा ते म्हणाले की आता अवॉर्डसाठी तुझं नाव अनाऊन्स होईल. तर मी अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कदाचित आता त्या मुलाला ओळखत नाही आहात, पण अजून 10 वर्षांनंतर तुमच्या लक्षात येईल की अनिल मुलेंनी योग्य माणसाला अवॉर्ड दिला. आणि हे माझ्या गुरूंकडनं ऐकणं हे त्या अवॉर्डपेक्षा कितीतरी पट मोठं होतं. आणि तो अवॉर्ड मिळणं हे इतकं मोठं प्रोत्साहन होतं माझ्यासाठी, कारण ज्यांनी अनेक दशकं संगीत संयोजन हे क्षेत्र इतक्या उच्च स्तरावरती नेऊन ठेवलं आपल्या कामाने, त्या माणसाच्या नावे दिला जाणारा पुरस्कार, परत ते स्वतः माझे गुरु असणं, त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणं, हे सगळंच माझ्यासाठी खूप दैवी होतं. सौभाग्य आहे माझं की हे माझ्या नशिबी आलं.
1: खूपच छान. मला तरी असं वाटतंय की संगीत संयोजक हा बरगद का पेड़, म्हणजे आपलं वडाचं झाड जे असतं तसं म्हणायला हरकत नाही, कारण जो पूर्ण वाद्यवृंदाला आपल्या कुशल नेतृत्वाने समान धाग्यात गुंफून एका अनोख्या कार्यक्रमाची माला गुंफतो, तर असा हा अत्यंत कल्पक संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज तुम्ही इथे आलात आणि संगीत संयोजनाबद्दलचे तुमचे विचार आमच्या समोर मांडलेत, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात असे बहरते गाणे. संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: आपण ऐकूया स्मृतिवर्धन या मालिकेचा शेवटचा आणि चौथा भाग, अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. स्मृतिवर्धन अंतर्गत तुमच्या आमच्या मेंदूला खाद्य देणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक सोप्या सोप्या युक्त्या, अनेक छोटे छोटे उपक्रम हे आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. आजच्या भागातही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मला त्याआधी तुम्हाला हे सांगायला आवडेल की अलकनंदा पाध्ये स्वतः अशा वेगवेगळ्या व्यवसायांचा विचार तर करत असतात. व्यवसाय म्हणजे तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे आणि मेंदूला चालना देणारे असे त्याचा विचार त्या करतच असतात. पण त्या स्वतः सुद्धा भाज्यांची देठ, भाज्या, फळं याचा वापर करून अतिशय सुंदर अशी रांगोळी किंवा चित्र तयार करत असतात. त्याविषयी सुद्धा आम्हाला सांगा ना.
2: म्हणजे मला हे अनेक जण विचारतायत की हे कशी करतेस, किंवा तू काही याचं घेशील का प्रात्यक्षिक वगैरे. तर मी परत अगदी प्रामाणिकपणे सांगते की माझ्याकडे जेव्हा भाज्या येतात आणि मी आता भाजी करायची म्हटली की मी जेव्हा त्या साध्या सुध्या कटिंग ट्रेवर ठेवते आणि ती कापताना मला एकदम असं येतं की हा याची ही फोड जी आहे त्याला मी असं करू का. मग त्याला आता हा हे फुलासारखं वाटतंय, मग त्याला आता मी पानाचा आकार, मग कोथिंबीरीची काडी दिसते मला, त्याच्यात मग मी ती घेते. किंवा कधीतरी देठ अशी, म्हणजे मध्यंतरी आता परवाचीच गोष्ट अशी की लाल माठ होता आणि त्याची पानं खुडली आणि ते देठ असं दिसत होत, तर त्याचे ते अशा आजूबाजूला अशा फांद्यांसारखं दिसलं. मला ते खूप छान वाटलं की ही छान लाल फांदी अशी नाजूकशी सडसडीत आहे. पण मग ती नुसती म्हणजे मग ते निष्पर्ण झालं असतं किंवा काहीतरी झालं असतं, मग आता त्याला काय करावं. तर हिरवी कोथिंबीरीचं पान तिथे जोडलं तर ते थोडस वेगळं वाटेल. मग माझ्याकडे बाजूला डाळिंब सोललेलं होतं, दाणे काढलेले होते, मग मी ते दाणे त्याला असे ठिकठिकाणी चिकटवले आणि त्याच्यातून माझी ती एक कलाकृती तयार झाली. पण ती ही अशी असते, पालक निवडायला बसले तर त्याची ती हिरवी देठ दिसतात, तर त्याच्यातनं मला असं वाटतं की हा ह्याच्यातून काय बरं करता येईल आपल्याला. किंवा सांगायची गोष्ट, एक दिवस रविवार होता आणि आदल्या दिवशी फुली गोळा खेळत होतो आम्ही घरातल्या घरात, तर मला एकदम दुसऱ्या दिवशी कोथिंबीर निवडताना त्या काड्या दिसल्या, तर त्याच्यावर मग मी त्याचा चौकोन तयार केला, 9 स्क्वेअर तयार केले आणि मग आता फुल्ली, मग फुल्लीला त्यातल्या 2 छोट्या काड्यांचा क्रॉस तयार केला आणि गोळ्यासाठी मला वाटतं गाजरचा चकती तिथे ठेवली, असा माझा फुल्ली गोळाचा गेम तयार झाला. किंवा आणखीन एक गमतीचा म्हणूनच सांगते की कॅरम बोर्ड मध्यंतरी मी तयार केला होता
1: भाज्यांचा,
2: तर ते काय झालं होतं की अळूची देठ असतात ना ती लांब काड्या, तर त्या अळूची देठ जी होती ती खाळी, तर त्याचा मी चौकोन तयार केला आणि खाली आपला माझा भाजीचा कटिंग ट्रे साधा सुद्धा अगदी असा होता. आणि मग तिथे असे पॉकेट्स केले 4 आणि आपल्या मधल्या कॉइन्स तयार केल्या पांढऱ्या आणि हळ्या, तर ते बेबी कॉर्न होता त्याचे व्हाईट कॉइन्स झाल्या. ब्लॅकला मला वाटत की जांभूळ किंवा करवंद किंवा ब्लॅकबेरी काहीतरी असे त्याचे ते कॉइन्स तयार झाल्या आणि अशा पद्धतीने माझा कॅरम बोर्ड तयार झाला. पण हे म्हणजे मी कधीच ठरवत नाही की आज मला आता काहीतरी हे करायचं आहे वगैरे.
1: आयत्या वेळेला सुचलं तर सुचलं,
2: नाही तर नाही. मग 2-3 दिवस काहीच नसतं, मग कधीतरी होतं.
1: बरोबर.
2: तर त्यामुळे फक्त एकच लक्षात ठेवण्यात, म्हणजे मी हे जाणीवपूर्वक करते की कुठलीही भाजी किंवा आपण जे बाहेर बघतो सॅलड डेकोरेशन जो प्रकार असतो, तो भाज्यांना असं तासून मग त्याला काहीतरी वेगळे आकार द्यायचे, मग अमुक करायचं, तर तसा माझ्याकडे काहीही प्रकार नसतो. माझी घरातली साधी भाजी कापायची सुरी असते आणि जे खाली डायनिंग टेबल किंवा जे काय असेल ते माझं बॅकग्राऊंड असतं.
1: किंवा फुकट घालवत नाही त्यात.
2: नाही अरे ते झालं रे झालं. मग आजचा जो मी म्हटला तुम्हाला चेस बोर्ड किंवा फुल्ली गोळ्याचा, तर ती देठ कोथिंबीरची गेली आणि ते गाजर बिजर मी कोशिंबिरीला वापरले की सगळं नंतर माझ्या फोडणीला जातात. त्यानंतर
1: अनेकांना आपल्याकडे सवय असते की एकमेकांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस, काहीतरी निसर्ग दृश्य कुठची तरी गुगलवरनं घेऊन पाठवायची, त्यापेक्षा स्वतः काहीतरी केलेलं असं अलकनंदा ते ज्या वेळेला व्हॉट्सअपवरती पाठवतात तेव्हा खरंच खूप आनंद वाटतो. आणि कसं यांना हे सुचत असेल ह्याचंही कौतुक वाटतं आम्हाला. तर आता
2: मी स्वतः व्हॉट्सअप तसं खूप कमी वापरते, म्हणजे कुठलेही फॉरवर्ड शक्यतो नाहीच करायचे. तर माझं एक असं होतं की पूर्वी असे ते मेसेज आणि खूप मोठे तत्वज्ञान सांगणारे वगैरे ते असे मेसेजेस असतात, फिलॉसॉफी, की मला वाटत नाही कोणी वाचत असतं.

0: तर मी असं म्हटलं, आधी मी सुरुवातीला फक्त माझ्या ग्रुपवर एक दोन जणांना पाठवली, मग नंतर विचार केला की आपण हे सुप्रभात म्हणून सगळ्यांना, ज्या दिवशी मी ते करते तेव्हा मी सुप्रभात म्हणून पाठवते, अन्यथा काही नाही,
1: बरं,
0: असा असतो तो प्रकार.
1: खूप छान आहे. आता आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काही आणखी सोपे सोपे व्यवसाय, तुम्ही त्याला व्यवसाय शब्द वापरता म्हणून म्हणते, तर सांगाल का?
0: तसं ना, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की इवन व्हॉट्सॲपच्यावर सुद्धा तो मेमरी एक वेगळा असतो प्रकार, आणि प्रत्यक्ष घेणं वेगळं असतं, आणि इथे तर समोरचे कुठले श्रोते माझ्यासमोर नाही येत आता आकाशवाणीचे, आणि तरी सुद्धा मग मी त्यांना काय सांगायचं, तर हा मला जरा खरा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. पण तरी मी बघते, आपण असं करूया आता, म्हणजे मला आत्ताच इतक्यात बोलता बोलता सुचलंय, वसंत ऋतू तर ही आता पंचेंद्रियांसाठी आपल्या मोठी पर्वणी आहे की नाही? की बघा, आता तिथे जर तुम्ही आता पंचेंद्रियांचा जर विचार केला, तर आधी आपल्या डोळ्याला दिसतंय की तपकिरी फांद्यातून आलेली हिरवट हिरवट छोटीशी पानं, आणि त्याच्या पुढे मग तो आंब्याचा मोहर, ते म्हणजे ते मण्यांसारख्या लागलेले त्या छोटूसे डॉट, ते हिरवे ते दिसतंय आपल्याला. मग हळूहळू त्याच्या बाळ कैऱ्या झाल्या, मग त्याचा रंग बदलला, त्याचं कैऱ्यात रूपांतर झालं, आणि मग शेवटी तो पिवळा धम्म आंबा. हा जो सगळा बदल आहे हा मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. किंवा सुगंध, त्या मोहराचा सुगंध, आंब्याचा सुगंध, कच्च्या कैरीचा सुगंध, हे सगळे वेगळे वेगळे होते. नुसताच आंब्यामध्ये सुद्धा किती फरक आहे. आता या वसंत ऋतू म्हणजे आजूबाजूला कोकिळेचं कुजन चाललेलं आहे, हापूसची स्वर्गीय चव आहे. हा जो ऋतू मी माझ्या कल्पनेत आता माझ्या डोळ्यासमोर येतोय, तसा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा सगळ्यांनी, आणि तो इमॅजिन करा, बघा, अनुभवा. कानावर पडलेलं ते कुजन जे काही असेल तो अनुभवा, आणि मला खात्री आहे हा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. मला जे दिसतंय ते समोरच्याला दिसत, त्याला आणखीन काहीतरी याच्याहून छान दिसणार.
1: बरोबर, म्हणजे वसंत ऋतू तुम्ही एक आंबा
0: पाहिला, अगदी बरोबर. म्हणूनच म्हटलं की जेवढी माणसं आहे त्याला वेगळं वेगळं अनुभवता येईल.
1: कोणाला मध्ये लाल फुललेला पळस दिसेल,
0: पांगारा दिसेल, तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा आणखीन कोणाला कसली आठवण येईल की चैत्रगौरीच्या डाळ पाण्याची आठवण, काहीही असू शकत. तर थोडक्यात ते सगळं अनुभवलेलं असेल त्याचं शब्दांकन करा.
1: अच्छा,
0: तुमच्यासाठी ते ठेव. आपल्याला काही कुठे मोठे साहित्यिक मूल्य नको आहे त्या सगळ्याचे, स्वतःसाठी ते शब्दांकन करा. आणि फक्त वसंतच कशाला, असे आपले सहा ऋतूंचे सहा सोहळे जे आहे त्या ऋतूंबद्दल तुम्ही विचार करा. तुम्हाला वसंत नसेल, तुम्ही दुसरा कुठल्याही वर्षा ऋतू बद्दल विचार करा, आणखीन कुठल्या शिशिर बद्दल विचार करा. ते म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येत आहे, मग त्या ऋतू मधले सण, त्या ऋतू संबंधातली गाणी कुठली असतील ते लिहून काढा. गाणी गुणगुणा स्वतः, पाहिजे तर तुम्हाला जमत असेल तर निसर्गाचं चित्रही तुम्ही त्या ऋतूतलं काढा. काहीही करू शकता,
1: कविता आठवू शकते,
0: त्याही आठवा. त्या ऋतू संबंधातली कितीतरी गाणी आठवा, म्हणा, काही हरकत नाही. आणि जे सुचेल ते करा, लिहून काढा. हा एक व्यवसाय आहे.
1: छान आहे.
0: म्हणजे तुम्ही एकावर लिहा, नाही तर सहा ऋतूंवर लिहा, आणि हे सगळं वैयक्तिक.
1: किंवा एका वेळेला सहा ऋतूंची गरज नाही,
0: झालं, काहीच हरकत नाही, जेव्हा सुचेल तेव्हा. पण असं एक ती चालना फक्त तुम्हाला कल्पना दिली की तुम्ही याच्यात काहीही करू शकता.
1: बरोबर, म्हणजे एखाद्या महिन्यावरती सुद्धा असा काही विचार करता.
0: सहा ऋतूच कशाला, 12 महिन्यावर करा. मग त्या महिन्यातले येणारा सण त्याबद्दल बोला काहीतरी. हे मी आम्ही जेव्हा ग्रुप मध्ये घेतो तेव्हा मी असा व्यवसाय त्यांना दिला होता, त्या एक एक ग्रुपला एक ऋतू दिला होता, आणि काही सांगितलं नव्हतं कुणाला, आणि फक्त त्यांना ती चिठ्ठी दिली, आणि त्या ग्रुपनी असं काहीतरी परफॉर्म करा की ज्याच्यात ना बाकी सगळ्यांना कळेल की तुम्ही वर्षा ऋतू बद्दल बोलता.
1: अरे वा,
0: तुम्ही वसंत ऋतू बद्दल बोलताय. मग सगळ्यांनी भरभरून अगदी त्याला प्रतिसाद दिला, आणि खूप छान
1: आवडलं सगळ्यांना.
0: सगळ्यांना खूप आवडला होता तो. तर हा आता तुम्ही इथे घरी बसून सुद्धा हे सगळं करू शकता.
1: आपले आपले ग्रुप सुद्धा तुम्ही तयार करू शकता यासाठी.
0: अगदी अगदी.
1: हे जसं सांगितलं तसं आणखी एखादा व्यवसाय आम्हाला सांगाल का?
0: जरूर. आपला एक स्वर्गीय स्वर खरोखरच स्वर्गवासी झाला, आपल्या आशाताई. तर आता आशाताई अशा होत्या की त्यांनी संगीतातल्या कुठल्याही गायन प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. अगदी पॉप पर्यंत त्या त्यांनी सगळा त्यांचा आवाका होता गाण्याचा. पण आपण बरेचदा हिंदी आणि मराठी चित्रपट गीतं आणि भावगीतं यावरच आपण बोलतो किंवा आपण गुणगुणतो.
1: बराबर ती गाणी
0: अगदी पटापट
1: म्हटल्यानंतर.

0: अगदी अगदी
1: पाण्यातले पाहता
0: सगळे सगळे ही सगळी आपल्याला गाणी आठवतात. पण त्याच्यापेक्षा आता आपल्याला आपण आपला हेतू काय आहे, मेंदूला सतत सजग ठेवायचा आहे ना, तर त्यामुळे आपण थोडासा त्याला ट्विस्ट देऊया. तर आपण काय करूया, आशाताईंनी गझल प्रकार पण अतिशय समर्थपणे गायले होते. आशाताई खूप गझला आहेत त्यांच्या, तर आपण ना 10 गझला आठवायचा प्रयत्न करूया.
1: कठीण आहे हो जरा.
0: अशा वेळेला गुगल मावशीची मदत घेतली तरी चालेल बरं का. म्हणजे परत आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आठवतात की उमराव जान मधल्या किंवा ह्या आठवतात, पण त्याच्यापेक्षा थोड्या आणखीन वेगळ्या आठवायचा प्रयत्न करू.
1: गैर फिल्मी
0: त्यांनी काय होईल की तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळेल की अशा त्यांच्या आपण गझला होत्या त्या कदाचित तुमच्या खूप आवडीच्याही होतील. दोन तीनदा कानावर पडल्या, तुम्ही नवीन काहीतरी ऐकलंय, तुमच्या मेंदूला नवीन काहीतरी माहिती मिळाली, तो सुद्धा प्रकार होईल. तर खरंच आठवून बघा सगळ्यांनी, लिहून काढा, गुणगुणून बघा. आपलं आपल्यासाठी म्हणायचंय, कोणी काय आपल्याला हसो काही करू आपण म्हणायचं. तर हा एक प्रकार करता येईल आपल्याला हलका फुलका गाण्यासंबंधी. सांगू तुम्हाला आणखीन एखादा.
1: हो हो
0: बर. आता ना आपण भाषेबद्दल नेहमी बोलतो की आपली मराठी भाषा शुद्ध झाली आहे किंवा काही, पण खरं म्हणजे भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काहीच नसतं. भाषा ही प्रवाही आहे आणि तिला कुठले कुठले प्रवाह येऊन मिळतात आणि त्यातून वेगवेगळी भाषा नवीन तयार होत असते.
1: म्हणजे वेगवेगळ्या भाषेतले
0: शब्द आपल्या भाषेमध्ये कधी येतात ते आपलेच बनून जातात. तर आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता आपण इथे आकाशवाणीवर बसलोय, रेडिओ किंवा मोबाईलवर आपण इतक्या वेळ बोलतोय, मोबाईल किंवा पेन, तर हे जे शब्द आहेत मला आता तुम्ही त्याचा मूळ मराठी शब्द सांगा. पो
1: जसं मागे असायचं की ट्रेनसाठी काय स्टेशन, अग्निरथ, जलश्राम वगैरे.
0: बरोबर. तसे आता मी तुम्हाला साधे उदाहरण दिली की असे शब्द
1: आठवायचे.
0: तर तुम्ही आता असे शब्द आठवा सगळ्यांनी की जे आता आपले मराठीच होऊन गेलेले शब्द आहेत, आपण ते सर्रास वापरतोय. हा म्हणजे कप, ग्लास, हे जे असे आहेत, असे 50 शब्द तुम्ही आठवायचा प्रयत्न करा.
1: अच्छा,
0: आठवा
1: म्हणजे लिहा. तुम्ही सांगताय उगाच काहीतरी क्लिष्ट मराठी शब्द वगैरे असं नको आपल्याला.
0: कळलं का,
1: म्हणजे वापरतोय तेच.
0: हा म्हणजे आता रेडिओ हा शब्द खरा इंग्रजी आहे पण तो आपण मराठी म्हणून वापरतो. मराठी म्हणजे वापरतोच तो आता. तसे आता लिफ्ट,
1: उद्वाहन असं म्हणत
0: नाही म्हणा. असे शब्द लिफ्ट म्हणा, पेन म्हणा, रेडिओ म्हणा, असे 50 शब्द तुम्ही आता आठवायचा प्रयत्न करा आणि शक्य झालं तर ते वही डायरीत उतरवून काढा.
1: बापरे,
0: खूप सोपं आहे. आपल्याला हेच हवंय ना की आपल्या मेंदूला सतत वेगळ्या प्रकारचं खाद्य द्यायचं आहे.
1: खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. अलकनंदाताई म्हणाल्या तसे असे शब्द 50 शब्द आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं तुम्ही जे वेगवेगळे व्यवसाय आम्हाला गेल्या काही भागात सांगता आहात त्यातून श्रोते सुद्धा अशा काही नवीन उपक्रमांचा विचार करू शकतील. तर श्रोते हो, असा प्रयत्न तुम्ही सुद्धा करा आणि त्यामध्ये तुम्हाला कसा आनंद मिळाला, कशी गंमत आली हे सुद्धा आम्हाला नक्की लिहून कळवा. अलकनंदा पाध्ये आपण इथे आलात आणि स्मृतीवर्धन, मेंदूला एक तरतरी ताज करण्यासाठीचे छान छोटे छोटे सोपे सोपे व्यवसाय तुम्ही सांगितलेत. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण ऐकत होतात स्मृतीवर्धन. अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 4 आणि शेवटचा.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.
3: लागली रे दिवशी लागली रे तमाशा तळाशी दिवशी लागली.
0: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी सुहिता चेतना आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर.

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी सुहिता चेतना आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आता आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचा 1 वाजतोय. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा। झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू। देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता। आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली। मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या आवाजबी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली। विरोधकांच्या गदारोळातच कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं। या विधेयकाचा उद्देश न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता, नियुक्ती, सेवाशर्ती आणि कामकाजात कार्यक्षमता, स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि एकसमानता आणणं हा आहे। राय

आणि लोकसभेत मांडलं. तसंच केरळ राज्याच्या नावातल्या बदलाशी संबंधित विधेयक नित्यानंद राय यांनी लोकसभेत मांडलं. मात्र आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. भाजपचे तरुण चुग यांनी पंजाबमधली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था तसंच अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे पंजाबमध्ये 1 वर्षात 89 जणांनी आपला जीव गमावला असूनही पंजाब सरकारनं अंमली पदार्थांविरुद्ध कोणतीही पावलं उचलली नाहीत अशी टीका त्यांनी केली. भाजपचे बाबूभाई जेसंगभाई देसाई यांनी गुजरातमधल्या चांदीपुरा विषाणू रोगाचा मुद्दा उपस्थित केला. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी या आमदारांना त्यांचे आक्षेपार्ह टी शर्ट काढण्यास सांगितले. मात्र आपच्या आमदारांनी भाजप सरकारच्या काळातल्या कथित सायकल घोटाळ्याबाबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय हातमाग डिझायनर संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. हातमाग क्षेत्रात डिझायनर्सची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विणकर आपल्या उत्पादनाच्या डिझाईनमध्ये सुधारणा करून विक्री वाढवू शकतात असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग डिझाईन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सक्तवसुली संचालनालयाच्या झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव

बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम मध्य प्रदेशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच आज हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ आणि ईशान्य भारतात काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं आज जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, रायलसीमा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्येही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. युक्रेननं रशियाच्या निझ्नेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि इतर 39 जण जखमी झाले. आज सकाळी युक्रेननं औद्योगिक आणि नागरी सुविधांवर हा हल्ला केला. युक्रेननं गेल्या काही महिन्यात जवळपास दररोज रशियातल्या तेल सुविधांना लक्ष्य केलं आहे. हे शहर रशियातलं महत्वाचं तेल शुद्धीकरण केंद्र आहे. इंडोनेशियामधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर, शेकडो अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. सर्वात मोठी आग पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यानात लागली असून सुमारे 743 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं आहे, असंही प्रशासनानं सांगितलं आहे. इंडोनेशियाच्या वन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एल निनोच्या परिस्थितीमुळे ऐन कोरड्या हवामानाच्या काळात जंगल आणि जमिनीला अधिक आग लागणार धोका वाढला आहे. शिकागोमध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या विविध 8 घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 2 प्रकृती चिंताजनक आहे. तसंच परवा पहाटे एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली, त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजतात. थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई, नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांचा संसद आजही गदारोळ, लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। झारखंड मध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा। झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित। आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली, मात्र नीट पेपर फुटीप्रवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले। गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी NK प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली। विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं। विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या कारवाईसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज राज्यसभेच्या कामकाजातही अडथळे आले। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले। त्यानंतर अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली। या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे 2:15 वाजेपर्यंत वारंवार तहकूब होत राहिलं। दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं। दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन

यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. राज्यसभेत सध्या या विधेयकावर चर्चा सुरू आहे. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियम मधून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या 4 जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना एकूण 462,81,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे 160 कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे 106 कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्ज खात्याचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं आणि विकसित भारताचं ध्येय साकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. आज मुंबईत, उद्या पुण्यात तर 13 तारखेला संभाजीनगर इथल्या तिरंगा रॅलीत आपण उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी

0: 20 अर्ज जारी केले होते. बीड जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 2025 साली झालेल्या निवडणुकीत रेखा अंबुरे यांनी खोट्या कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याचा आरोप मराठा आरक्षण समितीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर अंबुरे यांचं प्रमाणपत्र रद्द केल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. मात्र रेखा अंबुरे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण बीड जिल्हा प्रशासनानं दिल्यामुळे या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला आहे. जगभरातल्या विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञानाबाबत माहिती करून देण्याच्या दृष्टीनं आयोजित केलेल्या युरोप आणि चीनच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवाचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलव शमी राव यांनी केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्या देवळ होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यापुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचे 3:12 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
4: हमारे बीच के कुछ लोगों द्वारा प्रसारित किया जाता है और इस अंधविश्वास को पुख्ता करने के लिए तरह तरह का स्वांग किया जाता है. जो व्यक्ति इन अंधविश्वासों में यकीन नहीं करता उसे भी इन अंधविश्वास से भरे समाज में डर लगने लगता है. जैसे कि कहानी में लड़की का पिता जिसका नाम दामोदर है वो इन अंधविश्वास पर यकीन नहीं करता पर कहीं न कहीं वो भी अपनी माँ की बातों से थोड़ा घबराया हुआ था. तो आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की लिखी कहानी तेतर. आज आपको सुनवा रहे हैं इस कहानी का पहला भाग.
5: आखिर वही हुआ जिसकी आशंका थी, जिसकी चिंता में घर के सभी लोग विशेषतः प्रसूता पड़ी हुई थी. 3 पुत्रों के पश्चात कन्या का जन्म हुआ. माता सौर में सूख गई, पिता बाहर आंगन में सूख गए और पिता की वृद्धा माता सौर द्वार पर सूख गई. अनर्थ महा अनर्थ, भगवान ही कुशल करे तो हो, ये पुत्री नहीं राक्षसी है. इस अभागिन को इसी घर में आना था. आना ही था तो कुछ दिन पहले क्यों ना आई. भगवान सातवें शत्रु के घर में भी तेतर का जन्म ना दे. पिता का नाम था पंडित दामोदर दत्त.

0: ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता, सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही त्यात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सक्तवसुली संचालनालयानं सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीसह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब ओटीटी आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 81.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आमची पुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz. श्रोते हो, सायंकाळचे 5:03 झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सभेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: This is Akashwani, the news, read by Nishit Kumar.
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 संसदेत मंजूर। गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक साधनं उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं नागपुरात प्रतिपादन। गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई इथल्या आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू, अधीक्षक निलंबित। आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं 400 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाच्या इमारतीचं ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन। आता सविस्तर बातम्या। संसदेनं आज बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर केलं। राज्यसभेनं आज या विधेयकाला मंजुरी दिली तर लोकसभेनं यापूर्वीच ते संमत केलं होतं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं। सध्याच्या बँकिंग व्यवस्थेच्या गरजांनुसार कायदेशीर चौकट अद्ययावत करणं आणि डिजिटल बँकिंग पद्धतींशी संबंधित पुराव्यांच्या तरतुदींना कायदेशीर मान्यता देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। या विधेयकानुसार बँकर्स बुक्स मधील इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल नोंदी न्यायालयीन प्रक्रियेत ग्राह्य, वैध आणि कायदेशीर पुरावा म्हणून स्वीकारल्या जातील। राज्यसभेनं चर्चेनंतर कर आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर करून ते लोकसभेकडे परत पाठवलं। लोकसभेनं न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं आहे। विविध न्यायाधिकरणांच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता, नियुक्ती आणि सेवा अटींमध्ये एकरूपता आणणं तसंच न्यायाधिकरणांच्या प्रशासनात कार्यक्षमता, स्वायत्तता आणि पारदर्शकता वाढवणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। या विधेयकात राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले, त्यामुळे लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनं उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे। दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी भविष्यातही अशा शिबिरांचं सातत्यानं आयोजन करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सांगितलं। दृष्टीहीन, कर्णबधीर आणि दिव्यांग लाभार्थ्यांना जयपूर फूट आणि अन्य सहाय्यक साहित्य वितरणासाठी आयोजित शिबिराचा समारोप आज कविवर्य सुरेश भट सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते। शासन कर्णबधीर मुलांच्या उपचारासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सुविधेत सवलत देत असल्याचं ते यावेळी म्हणाले।
3: महाराष्ट्रामध्ये कॉक्लिअर इम्प्लांटचे जे काही ऑपरेशन आहेत 6 ते 8 लाख रुपये लागतात। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे ऑपरेशन मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला। गेले काही वर्ष सातत्याने हे ऑपरेशन आपण मोफत करतो आणि आपला तर प्रयत्न पुढे असा आहे की एक मोठं सर्वेक्षण करत राहायचं की ज्यातनं कुठेही आपल्याला जर 10 वर्षाच्या आतली मुलं ही त्या ठिकाणी कर्णबधीर आढळली तर त्यांचं कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन त्या कालावधीत जर आपण केलं तर ते कधीच कर्णबधीर राहत नाही, ते हळूहळू स्पीच थेरपीने बोलायला लागतात, ऐकायला लागतात आणि हा देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात आपण करतोय।
2: फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की दिव्यांग व्यक्तींच्या गरजेनुसार जयपूर फूट साहित्य तसंच विविध सहाय्यभूत साधनांचं मोजमाप करून त्याचं निशुल्क वितरण करण्यात आलं। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं। दिव्यांग व्यक्तींच्या UDID कार्डसाठी झोननिहाय कामकाज करण्यात यावं अशी सूचना त्यांनी यावेळी केली। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल मध्यरात्री विषारी सापानं चावा घेतल्यानं 3 आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून त्यापैकी एकीची प्रकृती गंभीर आहे। रविवारी रात्री जेवणानंतर विद्यार्थी झोपले असताना रात्री 2 ते 2:30 सुमारास सर्पदंशाची घटना घडली। उपचारादरम्यान इयत्ता 6वीतील 12 वर्षीय दीपिका लकडा, 14 वर्षीय सुष्मिता मंडल आणि 8 वर्षीय अनु कोरेटी यांचा मृत्यू झाला। कविता किरंगे आणि समृद्धी नैताम यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून समृद्धीची प्रकृती गंभीर आहे। दरम्यान दीपिका मडावी हिला पुढील उपचारांसाठी जिल्हा प्रशासनानं हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर विशेष वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहे। अन्य 15 विद्यार्थिनींनाही निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय। सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आज आश्रमशाळेला आणि रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार असून या घटनेची आदिवासी विकास विभाग आणि प्रशासनामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान दोषींवर कठोर कारवाईची मागणी

0: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष मारोतराव कोवासे यांनी आश्रमशाळेच्या अधीक्षक भाग्यश्री चिलमवार यांना निलंबित केलंय. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही आणि सखोल चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केलं. आश्रमशाळांमधील निवासी परिसराची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची देखरेख आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणाची 22 जून रोजी नोटीस जारी केल्या होत्या.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं 151.10 कोटी रुपये खर्चाच्या 400 खाटांच्या अत्याधुनिक शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं. यावेळी पालकमंत्री डॉ पंकज भोयर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर उपस्थित होत्या. मंत्री गोरे यांनी हे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटसह परिसरातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवेचं महत्वाचे केंद्र ठरेल असं सांगितलं. त्यांनी आजनसरा देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा देण्यासह विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. तसंच हिंगणघाट, समुद्रपूर आणि सेलू पंचायत समिती इमारतींसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. वर्धा जिल्ह्यातील सेलू बसस्थानकाचं छत अवघ्या 2 वर्षात कोसळल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी खासदार अमर काळे यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे. दुरुस्तीसाठी नव्यानं सरकारी निधी खर्च न करता संबंधित कंत्राटदाराकडूनच काम करून घ्यावं अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे. निविदा प्रक्रिया, बांधकामाचा दर्जा, गुणवत्ता तपासणी आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. आमची शाळा वाचवा, आमचं भविष्य वाचवा, आम्हाला शिक्षण द्या असे फलक हातात घेऊन वणी तालुक्यातील परमडोह इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. शाळेत मंजूर 4 पैकी केवळ 1 शिक्षक अध्यापन करत असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तात्काळ नियमित शिक्षकांची नियुक्ती करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि अवकाश तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशानं भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत इस्रो भेटीमुळे त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्यातील 7 तालुक्यातील विद्यार्थ्यांसह 4 शिक्षक कर्मचारी आणि 1 डॉक्टर या दौऱ्यात सहभागी झाले असून इस्रोच्या संशोधन, उपग्रह निर्मिती आणि अवकाश तंत्रज्ञानाची माहिती त्यांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे. 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत अवयवदान जनजागृती अभियानानिमित्त अमरावतीच्या विभागीय अतिविशेष रुग्णालयातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्या अंतर्गत आज जनजागृती रॅली काढण्यात आली. अवयव दानाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देत नागरिकांनी अवयव दानासाठी पुढे यावं असं आवाहन याद्वारे करण्यात आलं. हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीनं नागपुरातील रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं असून उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रदर्शनीमध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत क्षणांची तसंच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताच्या संदर्भातील छायाचित्र लावण्यात आली आहे. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी आगामी काही तासांसाठी वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी केलाय. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची तसंच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 संसदेत मंजूर. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक साधनं उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलई इथल्या आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू, अधीक्षक निलंबित. आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं 400 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाच्या इमारतीचं ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रम

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या आणि शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या व्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळेल. तसंच या विधेयकाद्वारे UPI वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहील. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शकता आणि सक्षमता तसंच सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही यात आहे. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अंगीकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भारतानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी प्रधानमंत्र्यांसमोर मांडले अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. नीट परीक्षेबाबतच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचं व्यवस्थापन तसंच शिक्षण क्षेत्रात अडचणींबाबत प्रधानमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आणि ठोस पावलं उचलू असं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं पवारांनी समाज माध्यमावरच्या

संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढच्या उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतर 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. युवकांनी आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवा भारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज नाशिक इथं आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताची समृद्ध सांस्कृतिक विरासत जपणारं अमूल्य ज्ञान आहे असंही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स यांनी आज विविध मागण्यांसाठी नागपुरात संयुक्त जेल भरो आंदोलन केलं. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला आणि जेल भरो आंदोलन केलं. शाळा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांनी आज यवतमाळ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. वणीच्या परमडोह इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची तातडीनं नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. राज्यातले कामगार, शेतकरी, शेतमजूर वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभेनं आज धुळ्यात जेल भरो आंदोलन केलं. यामुळे धुळे शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत महानवर यांना आज ब्रिगेडियर SPS रौतेला यांच्या हस्ते मानद कर्नल ही पदवी प्रदान करण्यात आली. उच्च शिक्षण क्षेत्राचं उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण तसंच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त रुजवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र या पद्धतीनं पीक पेरणी करायला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पेरणीचं प्रमाण वाढलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सूर्य दिनांक 19 श्रावण शके 1948 अर्थात 10 ऑगस्ट 2026. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी श्यामली राऊत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. श्रोते हो, आजच्या काळात शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणं आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची निवड करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. असाच एक उत्तम आणि फायदेशीर पर्याय म्हणजे शेवगा शेती. कमी पाणी, कमी वेळ आणि योग्य व्यवस्थापन यांच्या जोरावर शेवगा पीक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक दिलासा देऊ शकते. तर शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर आणि शास्त्रीय मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहे कृषी महाविद्यालय नागपूर येथे उद्यान विद्या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर विनोद राऊत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर, शेवगा लागवड तंत्रज्ञान हा एक अतिशय महत्वाचा असा विषय आहे आणि आपले बरेच शेतकरी बांधव आहे ज्यांना शेवगा या पिकाची लागवड करायची आहे, तर त्यांना आज आपण मार्गदर्शन करावं. तर त्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न असा आहे की शेवग्याचं महत्व काय आहे आणि शेवग्यासाठी कोणतं हवामान आणि जमीन योग्य आहे.
2: शेवगा हे अत्यंत महत्वाचं पीक आहे. विदर्भामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये पूर्ण याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बऱ्याच शंका कुशंका शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे की शेवग्याची लागवड कशी असावी, त्याचे हवामान कसं असावं, कोणत्या हवामान लागवड केली पाहिजे, जमीन कशी असावी याबद्दलचं जर सांगायचं झालं तर याला जमीन ही निचराज होणारी जमीन पाहिजे आणि उष्ण आणि कोरडं हवामान पाहिजे. टेम्परेचरचा जर विचार केला पूर्ण विदर्भाचा किंवा इतर महाराष्ट्राचा, तर सरासरी टेम्परेचर याला 35 ते 40 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर लागतं आणि याचा सामू जो आहे जो अत्यंत महत्वाचा असतो जमिनीचा, तो असतो 6.5 ते 7.5. तर या दरम्यान याचं वातावरण आपल्याला आणि जमिनीचा जो भाग आहे तो महत्वाचा आहे.
1: सर, शेवग्याच्या प्रमुख जाती कोणत्या आहेत आणि लागवडीची योग्य वेळ कोणती आहे याविषयी आपण काय सांगाल.
2: आपण जर विचार केला इतर पिकाच्या तुलनेमध्ये तर हे बहुगुणी पीक असं आहे. कारण बहुगुणी याच्यासाठी म्हणता येईल की काही झाडामध्ये नुसते फळाचा उपयोग होतो, काही झाडामध्ये नुसता पाल्याचा उपयोग होतो, काही झाडामध्ये मुळाचा उपयोग होतो फक्त. परंतु हे पीक असं आहे की याचा सगळ्याच उपयोग होतो. याचा पालाही उपयोगात केला जातो, याचे फुलं उपयोगात केले जातात, याचे फळ उपयोगात केले जातात, शेंगा उपयोग केले जातात, त्याचे मुळे सुद्धा उपयोग केले जातात. तर हे असं बहुगुणीचं पीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये एक जातीचा जर विचार केला आपण तर 4 जाती याच्यामध्ये प्रकाशित झालेल्या आहे. कोंकण कृषी विद्यापीठाने एक कोकण रुचिरा म्हणून एक जात प्रकाशित केलेली आहे. PKM1 आहे, PKM2 आहे आणि एक भाग्य म्हणून आहे. अशा 4 जाती ज्या आहे या शेतकऱ्याच्या लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलेल्या आहे.
1: समजा आपल्या शेतकरी बांधवांना याची लागवड करायची आहे तर लागवडीची पद्धत नेमकी कशी असते, तसंच बियाण्याचे प्रमाण यामध्ये किती घ्यायला पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांनी आणि लागवडीमध्ये जे अंतर असते तर ते किती ठेवायला पाहिजे, सोबतच खड्ड्यांचा जो आकार असतो तो साधारणतः किती असावा.
2: साधारण ते 2 पद्धतीने जी लागवड केली जाते, एक पद्धत म्हणजे बियापासून, दुसरी म्हणजे काडीपासून. तर काडीपासून जर आपली लागवड करायची झाली तर आपल्याला साधारणतः 1 मीटरच्या आसपास त्याची काडी लागतं आणि 8 सेंटीमीटरच्या आसपास त्याचं मला जाडी लागतं. आणि अशी काडी आपल्याला लावायची असते, लावल्यानंतर त्याला फुटवेल.

0: पिकं येतात आणि अशा पद्धतीने जर लागवड केली आपण तर त्याला उत्पादन लवकर मिळते आपल्याला. दुसरी पद्धत आहे सीड पद्धतीने बियाण्याच्या पद्धतीने, तर साधारणतः दोन ते अडीच किलो हे बियाणं आपल्याला पर हेक्टरी असं लागतं. आणि हे बियाणं जेव्हा लावतो आपण तेव्हा प्रोट्रेमध्ये आपल्याला ते बियाणं लावण्याची गरज असते, कारण बियाणं हे महाग असते आणि प्रत्येक बियापासून जर आपल्या झाडाची उत्पत्ती करायची आहे तर आपल्याला प्रोट्रेमध्ये त्याचं झाडाची लागवड करावं लागतं. आणि अशा पद्धतीचे झाडं आपण मेन फील्डमध्ये किंवा मुख्य फील्डमध्ये लावून आपल्याला त्याची लागवड करण्यात येते. किंवा जर आपण झाडं तयार केली नाही तर डायरेक्ट बियाणं सुद्धा आपण एक ते दोन बियाणं त्या खड्ड्यामध्ये टाकायचं असते. साधारणतः 45x45x45 सेंटीमीटरचा तो खड्डा तयार करावा लागतो. दोन ते तीन बिया ते त्या खड्ड्यामध्ये टाकायचे असते आणि सगळे उगवून झाल्यानंतर 7 ते 8 दिवस उगवून झाल्यानंतर एकच त्याचं झाड ठेवायचं आहे आणि बाकी जे झाड आहे कम्पेरेटिव्हली तीन झाडापैकी जे चांगलं झाड असेल ते ठेवायचं आहे, बाकी 3-2 झाड ते आपलं काढून टाकायची आहे आणि त्याची आपण पूर्ण लागवड करायची.
1: लागवड करत असताना किंवा कुठल्याही प्रकारची शेती करतो तर तेव्हा खतांचं व्यवस्थापन करणंही अतिशय महत्वाचं असतं, सोबतच सिंचनाची सुद्धा एक व्यवस्था असायला हवी असते. तर खत सिंचन आणि तण नियंत्रण व्यवस्थापन याविषयी आपण काय सांगाल की शेतकरी बांधवांनी शेवगा लागवड करताना याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं?
0: शेवगाच नाही तर इतर पिकाचं सुद्धा, त्यामध्ये शेवगा आलाच, जर आपल्याला त्याचं उत्पादन भरगच उत्पादन घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये तण नियंत्रण, खत नियंत्रण आणि तुमचं सिंचनाचा हा भाग आहेच. याला जर कुठेतरी आपण बायपास केलं किंवा निग्लेक्ट केलं तर आपलं जे अपेक्षित उत्पादन ते मिळणार नाही आपल्याला. खताचा विचार केला आपण त्याला संतुलित खतं देण्याची गरज आहे आपल्याला. सेंद्रिय खताकडे जर गेलं तर आपण अजून चांगलं राहतं. रासायनिक खताचा वापर हा आपल्याला कमीत कमी करणे गरजेचं आहे याच्यामध्ये. दुसरी गोष्ट तण नियंत्रणाचं आहे, तर तण नियंत्रणामध्ये आपण साधारणतः मॅन्युअली आपण ते तण नियंत्रण करू शकतो, पण आता तणनाशक सुद्धा आलेले आहे. सगळ्यात चांगली पद्धत आता आली आहे की विडमॅट, 100 मेश ची विडमॅट जर आपण टाकली तर त्याच्यामध्ये तणाचं नियंत्रण हे योग्य पद्धतीने होतं. इव्हन जमिनीचं टेम्परेचर जे आहे, तापमान आहे, योग्य प्रमाणात राखलं जातं आणि झाडाची वाढ चांगली होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंचन. सिंचन हे आपल्याला माहितच आहे, सिंचन हे अत्यंत महत्वाचा भाग आहे. ज्याच्याकडे सिंचन नसेल तर हे लागवड करू शकत नाही आपण. तर सिंचन सुद्धा आपण हवामानानुसार आणि त्याच्या सीझननुसार आपण करणं गरजेचं आहे. साधारणतः हिवाळा जर असेल तर 7 ते 8 दिवसाच्या अंतराने आपल्याला सिंचन करणं गरजेचं आहे. हिवाळा असेल तर साधारणतः आपल्याला 15 ते 20 दिवसाच्या अंतराने करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तण नियंत्रण, सिंचन आणि खत व्यवस्थापनाचं प्रॉपर नियोजन हे करणं अत्यंत आवश्यक.
1: या पिकावर प्रमुख किडी किंवा रोग म्हणू आपण ते कोणते येतात आणि याचं नियंत्रण कशा पद्धतीने करायला?
0: कोणतंही पीक म्हटलं तर तिथे कीड आणि रोग आलाच, त्याच्यामध्ये अपवाद हा शेवगा नाहीच आहे.
1: बरोबर.
0: शेवग्यामध्ये सुद्धा आपल्याला थ्रिप्स, मावा, नंतर तुमचे फळमाशी अशा प्रकारचे किडी येतात. आणि दुसरं रोगाचा जर विचार केला आपण तर मुळकूज हे फार मोठा रोग याच्यामध्ये आहे आणि करपा हे दोन प्रकारचे जे आहे रोग आणि किडी प्रमुखाने येतात. याच्यामध्ये विद्यापीठाने वेगवेगळ्या शिफारशी दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये जैविक खते आहे, जैविक नियंत्रण आहे, तुम्हाला रासायनिक सुद्धा नियंत्रण आहे, कीटकनाशकांना नियंत्रण आहे. याचा जर आपण शिफारीचा जर प्रॉपरली उपयोग केला तर मला वाटते ह्या ज्या किडी आहे ह्या किडीचं नियंत्रण आणि रोगाचं नियंत्रण आपण प्रॉपर दिशेने करू शकतो.
1: सर, शेंगाची काढणी कधी करावी आणि शेवग्याचं सरासरी उत्पादन साधारणतः किती मिळतं?
0: साधारणतः शेवगा लागवडीनंतर आपण 90 ते 100 दिवसानंतर याची काढणी करतो. म्हणजे पहिले शेंगाची जी काढणी आहे आणि काढणी करत असताना एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्याला शेंगा ह्या कोवळ्या पाहिजे, म्हणजे लुसलुशी शेंगा पाहिजे. जर त्या शेंगा जरड झाल्या तर आपल्याला ते ग्राहक तसं मिळणार नाही, तेवढं कन्झ्युमर्स मिळणार नाही. म्हणून काढताचा विचार सुद्धा आपण ते स्टेज किती आहे, आपण ते कोवळ्या शेंगा आहेत का याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. आणि उत्पन्नाचा जर विचार केला आपण, साधारणतः चांगलं जर व्यवस्थापन केलं आपण तर 20 ते 40 टनापर्यंत सुद्धा पर हेक्टरी उत्पादन आपल्याला या शेवग्याचं मिळू शकते.
1: सर, शेवग्यामध्ये ठिबक सिंचनाचे फायदे कोणते आहेत?
0: पारंपरिक पद्धतीचा आता का सोडून आपण आता आधुनिक पद्धतीकडे आलं पाहिजे. आपण त्यामध्ये सुद्धा शेवगा आहे सुद्धा येतो. शेवग्यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन आपण वापरलं गेलं पाहिजे. ड्रीप इरिगेशनने आपण आता सिंचन केलं पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने 2-3 फायदे आहेत त्याच्यामध्ये. एक तर तुमची पाण्याची बचत होते. पाणी आता वाचवणे फार आवश्यक आहे भविष्य काळासाठी, त्याच्यामुळे ठिबक सिंचन आवश्यक आहे. याच्यामध्ये मजुरी कमी लागतं. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची गवत आहे, तुम्ही जर आता पाटाच्या पाण्याने जर पाणी देतो म्हटलं तर असंख्य गवताचं प्रमाण शेतीमध्ये खूप होते. आणि जर ठिबक सिंचन दिलं आपण तर प्रॉपरली त्या झाडाजवळ ते पाणी पडत असते आणि त्यामुळे इतर ठिकाणी त्याचं गवताचं प्रमाण होत नाही. त्यामुळे ठिबक सिंचन जर आपण दिलं तर त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी साध्य होतात होतात. त्याचं उत्पादन सुद्धा वाढते, त्याची प्रत सुद्धा चांगली सुधारण्यास आपल्याला मदत होते.
1: म्हणजे कुठल्याही प्रकारची शेती करायची असली तर आधुनिक तंत्रज्ञानाची

0: जोड त्याला मिळाली तर
1: अगदी
0: चांगलं असं
1: अगदी
0: उत्पन्न
1: अगदी
0: मिळू
1: बरोबर,
0: शकतं.
1: अगदी बरोबर.
0: सर, मल्चिंग म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय सांगता येईल?
1: मल्चिंग हे अत्यंत महत्वाचं दिवसेंदिवस आपल्याला प्रकर्षण दिसत आहे, सगळ्याच पिकामध्ये आहे. तर त्यामुळे शेवगा सुद्धा त्यामध्ये वावग नाहीये. मल्चिंग मध्ये आपण जे म्हटलं मगाशी विषय केला विडी मॅटचा, वेगवेगळ्या प्रकारचे मल्चिंग करू शकतो आपण. गवताचं मल्चिंग करू शकतो, पॅडी स्ट्रॉचं मल्चिंग करू शकतो. अनेक माध्यम आहे मल्चिंगचे, परंतु विड मॅट हे असं माध्यम आहे की याला 4 ते 5 वर्ष काहीच होत नाही. अशा पद्धती जर आपण विड मॅटचं मल्चिंग केलं तर त्याचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. पाण्याचं कन्झर्वेशन होते, पाण्याचं जे पाण्याच्या ज्या पाय दोन पाया आहे आतमधल्या, की जे 8 ते 10 दिवस म्हणतो आपण, 15 ते 20 दिवस म्हणतो, तर त्या पाया सुद्धा आपल्याला लांबतात आणि पाण्याचं प्रमाण हे आपल्याला कमी लागतं, तणाचं प्रमाण सुद्धा कमी होतं. म्हणून मल्चिंग करणं अत्यंत आवश्यक आहे आणि टेम्परेचरचं कंट्रोल सुद्धा त्यामध्ये चांगल्या रीतीने होऊ शकते.
0: सर, शेवग्याची छाटणी कधी करतात आणि का करतात?
1: छाटणी ही अत्यंत म्हणजे महत्वाचा भाग आहे, म्हणजे त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे याला, शेवग्याला. शेवग्याची छाटणी केली नाही तर तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळू शकत नाही. साधारणतः झाड हे 80 ते 90 दिवसाचं झालं की तुमची पहिली छाटणी करणं गरजेचं आहे. आणि छाटणी झाल्यानंतरच त्याला चांगल्या शेंगा येतात, उत्पादन चांगलं मिळतं आणि त्याची क्वालिटी चांगली मिळते. म्हणून छाटणी हे अत्यंत महत्वाची आहे शेवग्यामध्ये, ती करणे गरजेचं आहे.
0: सर, शेवग्याच्या शेंगाची तोडणी कशी करायला पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल?
1: शेंगाची तोडणी जी आहे हे साधारणतः आपण कोळ्याचा भाग असतो, कोळीचे शेंगा असतात त्याच्यामध्ये, आणि 80 ते 90 दिवसानंतर जे पहिलं पीक येते त्यामध्ये आपण केली पाहिजे. साधारणतः दोन, आर्थिक दृष्ट्या जर विचार केला आपण तर दोन तोडण्या याच्यामध्ये, 2 ते 3 तोडणे हे चांगल्या चांगल्या होतात आणि त्याच्यापासून आर्थिक उत्पादन आपल्याला बऱ्यापैकी मिळू शकते.
0: सर, शेवग्याच्या पानांचा आणि बियांचा उपयोग काय आहे?
1: मगाशीच आपण बोललो की त्याचा कुठलाही भाग हा खराब होत नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा किंवा भारतामध्ये सुद्धा जे आयुर्वेदिक औषधं होतात किंवा इतर औषधे तयार करणे येतात, तर पाण्याचं जे पावडर होतं ते पावडरचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तसेच याचे जे बिया आहे, बियापासून तेल काढलं जातं, तेलाचा वापर सुद्धा एक आयुर्वेदिक औषधी म्हणून केला जातात. म्हणून बिया आणि पानं याचा दोन्ही उपयोग आपण त्या औषधाचा वापर म्हणून केला जातो.
0: आपण जसं सांगितलं की याचा कुठलाच भाग वाया जात नाही आणि त्यापासून आपल्याला पावडर वगैरे तयार करता येतं, तर निर्यातीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर शेवग्याच्या निर्यातीची संधी कोणत्या उत्पादनांमध्ये जास्त आहे?
1: सगळ्यात जास्त जर संधी बघितली आपण तर त्याचं पावडर मध्ये आहे, कारण त्याला रिस्क कमी आहे, त्याला ट्रान्सपोर्टेशन इझिली होऊ शकतं. अशा जर आपण पानाचं पावडर तर करून जर आपण छोट्या छोट्या चांगल्या पॅकेजिंग मध्ये आपण तयार केलं आणि पाठवलं तर मोठी संधी निर्यातीची आपल्याला आहे, शेतकऱ्यांना आहे त्याची.
0: म्हणजे सोबतच चांगलंच चांगलं उत्पादन घेऊन निर्यात सुद्धा
1: आपल्याला करता येते.
0: सर, शेवग्यामध्ये कोणती अशी आंतरपिके आहेत जे आपले शेतकरी बांधव घेऊ शकतात आणि शेवग्याची काढणी किती वेळा करता येऊ शकते?
1: बऱ्याचदा असं होतं की काही लोकांकडे 2-3 एकराचा प्लॉट असतो आणि त्यामध्ये सवगा लावतात आणि मग इतर त्याला पीक घेता येत नाही. परंतु मला आवर्जून सांगावं असं वाटतं की इथे आपल्याला 2 ते 3 वर्षापर्यंत, जोपर्यंत शेवगा मोठा होत नाही तोपर्यंत, छोटे पिकं जसे आहे, मूग आहे, उडीद आहे, कांदा आहे, लसूण आहे, जे जे लहान पिक आहे, भुईमुंग आहे, अशा प्रकारचे पिकं आपण त्याच्यामध्ये प्रकर्षाने घेऊ शकतो. साधारणतः 2 ते 3 तोडणे आपण याच्यामध्ये करू शकतो किंवा टप्प्याटप्प्याने जरी केल्या तरी आपल्याला त्याच्यामधून शेंगा भरपूर मिळू शकतात.
0: म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की आपण शेवगा लागवड तंत्रज्ञान याविषयी जी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना सांगितलीत तर आपल्या शेतकरी बांधवांनी त्या पद्धतीने त्याचं पालन केलं तर नक्कीच त्यांना यामध्ये चांगलं असं उत्पादन मिळू शकतं. सर, अगदीच आज आपण वेळात वेळी काढून इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: शेतकरी बांधवांनो, शेवगा लागवड तंत्रज्ञान या महत्वपूर्ण विषयावर आधारित आपण माहिती ऐकलीत डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यांच्याशी संवाद साधला होता शामली राऊत यांनी. यानंतर वळूयात अशा आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. श्रोतेहो, आज आपल्यासोबत असे एक प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित आहे ज्यांनी केवळ नैसर्गिक शेतीने उत्तम पीक पद्धतीच यशस्वी केली नाही तर स्वतः दर्जेदार नैसर्गिक खत तयार करून आंतरराष्ट्रीय बाजारात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तर जाणून घेऊयात त्यांच्या शेतीविषयी थेट त्यांच्याचकडून. सादर करतोय शेताच्या बांधावर ही मालिका. या मालिकेत आपण ऐकूयात मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हॅलो, नमस्कार.
2: नमस्कार
0: तन्मय जी.

0: एक नैसर्गिक शेती करता आणि नैसर्गिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून आपण स्वतःचा माल थेट आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवला आहे आणि शेतीमध्ये एक नवीन इनोव्हेटिव्ह फॉर्म्युला आपण शोधून काढला आहे, निर्यातीच्या नवीन संधी आपण शोधल्या आहेत. तर सुरुवातीला मला असं सांगा की तुम्ही शेतीमध्ये कोणता असा खास किंवा नाविन्यपूर्ण फॉर्म्युला, ज्याला आपण इनोव्हेटिव्ह फॉर्म्युला म्हणू, तो वापरला ज्यामुळे पिकाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकली.
1: आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये जे गुणवत्ता आपल्याला लागते मालची, फॉर एक्झाम्पल सर्टिफाईड ऑर्गॅनिक, ते आपल्याला लागायला पाहिजे. म्हणजे नॅचरल आपण प्रोडक्ट किंवा म्हणू शकता किंवा रेसिड्यू फ्री ते प्रोडक्ट असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही अपेडा एक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, जे सगळे ऍग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड त्याच्यामध्ये अंतर्गत येतात. तर त्याची स्कीम आहे एनपीओपीची. तर ते आम्ही त्यांच्या स्कीम मध्ये रजिस्टर केलं आपल्या फार्मला. एनपीओपीच्या स्कीम मध्ये रजिस्टर केल्यानंतर ते इकोसॉट किंवा वनसॉट वेरियस इन्स्पेक्शन एजन्सीज असतात. ते म्हणजे आपलं पूर्ण शेत ऑर्गेनिक आहे नाही आहे किंवा जे आपण प्रोड्यूस घेतात त्याची ते माहिती घेतात आणि सगळं टेस्टिंग करून 3 वर्षानंतर ते सर्टिफिकेशन आपल्याला देतात. आणि आपला जे फार्म आहे ते अपेडाच्या मध्ये रजिस्टर होतो. तर याच्यानं काय होते की जे आंतरराष्ट्रीय बायर्स आहेत किंवा आपले भारतातले बायर जे ऑर्गॅनिक माल बघत आहेत किंवा चांगल्या पद्धतीचा उत्पादन माल बघत आहेत, तर ते आपला शेत त्या अपेडाच्या वेबसाईट वर शोधू शकतात. आणि हे जे केलं मी याच्यानं मला खूप म्हणजे फायदा मिळालेला आहे.
0: तर तन्मय जी, आपली शेती आहे, किती एकर शेती आहे साधारण आपल्याकडे?
1: जवळपास माझ्याकडे मॅम 12 एकर शेती आहे.
0: बरं, तर आपल्याकडे जी 12 एकर शेती आहे, तर आपण त्यामध्ये कुठली पिकं घेता आणि एकूणच आपल्या शेतीचं नियोजन आपण कसं केलं?
1: म्हणजे 12 एकर शेतीमध्ये आम्ही म्हणजे 4-5 असे डिव्हिजन केलेले आहे. समजा 3 एकरामध्ये आम्ही मँगोज लावतो, आंबे. त्याच्यामध्ये 3-4 व्हरायटीचे आंबे आहेत. दशेरी झाला, लंगडा झाला, आणि आपले केसर पण आहे, आणि काही हापूस पण आंबे आम्ही लावलेले आहेत. हे जवळपास म्हणजे समजा 400-450 आंब्याचे पेर आमच्याकडे आहेत 3 एकरामध्ये. त्याच्यानंतर आम्ही कठाणी माल पण लावतो. रेग्युलर इंटरवल्स मध्ये 3-3 महिन्याची ते फसल असते. त्याच्यामध्ये मूग किंवा तेल, तुवर, आता तेल आणि तुवर लावलेली आहे 6 एकरमध्ये 3-3 एकर. माझ्या मते सर्वात चांगला जे प्रोडक्शन आपल्याला किंवा प्रॉफिट हे कारखानी मालामध्ये होते. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आम्ही मुळीची पेरणी करणार आहोत. तर असं आमच्या क्रॉप्स आम्ही फेरबदल करत असतो. आणि आमच्याकडे शिंगाळा पण आहे. आम्ही ह्यावेळेस प्रयोग करत आहोत, 1/2 एकरमध्ये शिंगाळा लावलेला आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे म्हणजे 4 गाई आहेत. तर 3-4 गाईचं शेण आणि जे गोमूत्र निघते त्याच्यापासून आम्ही गांडूळ खत बनवतो, वर्मी वॉश बनवतो, आणि इतर दशपर्णीय किंवा जीवामृत आपण म्हणतो ऑर्गॅनिक फर्टिलायझर, ते आपण त्यांच्या गोमूत्र आणि गोबर पासून बनवतो. त्याच्यानंतर दशपर्णीय आहे हे फर्टिलायझर आणि इन्सेक्टिसाइड तिघईसाठी वापरता येतात. याच्यामध्ये जवळपास म्हणजे 10 प्रकारचे पाला याच्यामध्ये आम्ही टाकतो. म्हणजे असे पाला जे आपले गोट आहेत बकरी ते नाही खात, असे 10 पाला आपल्याला त्याच्यामध्ये टाकावा लागतो आणि त्याच्यापासून हा दशपर्णी अर्क बनतो. आणि हे जेव्हा आपण शिडकाव करतो तर ऍज अ इन्सेक्टिसाइड काम करतो. त्याच्यानंतर अजून हे जे 3-4 मी सांगितलं गांडूळ खत झालं किंवा गोबर खत हे पण फर्टिलायझर आम्ही वापरतो. हे सफिशियंट असते, दुसरं काही डीएपी युरिया वगैरे मारण्याची गरज आम्हाला पडत नाही.
0: तर हे आपण जे काही नैसर्गिक शेतीसाठी ही खत तयार करता ऑर्गॅनिक,
1: बरोबर,
0: तर याची सुद्धा आपण निर्यात करता?
1: हो मॅम, आम्ही पाठवलेलं आहे गांडूळ खत पाठवला होता आमचे तिथं. आणि UAE ला आम्ही ते 2 कन्साइनमेंट वर्मी कंपोस्ट चे पाठवले होते.
0: ओके, आणि मग त्याला रिस्पॉन्स कसा मिळाला आपल्याला?
1: रिस्पॉन्स असा आहे मॅम की जिथे आपले अरब कंट्रीज आहेत खाडी पेढी, त्याच्यामध्ये ते म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगला ते खूप भर देत आहेत किंवा तिथे डेट्स ची फार्मिंग खूप होते. तर असं एक सायंटिफिक रिसर्च पण आला होता की डेट्स हा खूप म्हणजे चांगला खत त्याच्यासाठी असते. तर आम्ही तिथं

0: दुबईला तिथलं काही शेख्स आहेत किंवा तिथे जे कन्सल्टन्सी वाले आहेत त्यांना आम्ही कनेक्ट केला होता आणि त्यांना सांगितलं की आम्ही चांगला माल क्वालिटीचा वर्मी कंपोस्ट तुम्हाला देऊ शकतो. मग त्यांनी ऑर्डर दिला आणि आम्ही मग ते सगळं पॅकिंग करून तिथून पाठवलं आणि प्रॉफिट मध्ये जवळपास आता समजा आपल्याला इथं लोकल मार्केट मध्ये आपण वर्मी कंपोस्ट 8-10 रुपयाने विकतो तिथं आम्हाला कमी कमी पूर्ण म्हणजे 13-14 रुपये त्या हिशोबानं ते रेट मिळाला होता.
1: म्हणजे आपल्याला तिकडे मागणी पण जास्ती असते आणि तुम्हाला यावर चांगला असं नफा पण मिळाला.
0: बरोबर.
1: एक सामान्य शेतकरी ते ऍग्रो एक्सपर्ट हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला आणि पहिल्यांदा जेव्हा आपण माल परदेशात पाठवला तेव्हा आपल्याला काय तयारी करावी लागली होती?
0: सुरुवातीला माझं जे मेन मोटिव्ह होता पर्पज होता एक्सपोर्ट बिझनेस मध्ये यायचा हे होता की म्हणजे समजा आमच्या एरियामध्ये शेतकरी धान लावतात धानाचे पीक घेतात आणि ते आता सध्या समजा की लॉस मध्येच आहेत किंवा जास्त नफ्यामध्ये नाही आहे. तर माझा असा विचार होता की आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना असा दुसरा कोणत्या तरी प्रोडक्टचा अल्टरनेटिव्ह आपल्याला द्यायला पाहिजे. तर म्हणून हे इंटरनॅशनल बिझनेसची मी सुरुवात केली होती. तर याच्यासाठी मी खूप फिरलो इकडे तिकडे आणि खूप पैसे पण कमावले डॉक्युमेंटेशन साठी. तर मी याचे नॉलेज घेतलं ट्रेनिंग पण घेतली इकडे खूप सारे. नंतर मी आपले नागपूरमध्ये एक चेंबर ऑफ कॉमर्स आहे किंवा एनजीओ आहे त्याचं नाव आहे एक्झिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री त्यांच्यासोबत मी कनेक्ट झालो आणि त्यानंतर माझा प्रवास एकदम चांगल्या प्रमाणे सुरू झाला. माझी कंपनी रजिस्टर केली एक्सपोर्टची आणि त्यांच्याकडून मी काय काय आपल्या शेतात लावायला पाहिजे ऍग्री इनपुट घेतले टेक्निकल सपोर्ट घेतलं हे सर्व त्यांनी मला गाईड केलं आणि एक्सपोर्ट मध्ये कसं काम करायचं ट्रेनिंग घेतली आणि एक्सपोर्टचे ऑर्डर पण मला त्यांच्याकडून मिळाले आणि असे माझी प्रवास सुरू झाला.
1: आपण भाजीपाला किंवा फळपीक जेव्हा परदेशात पाठवता तर ती ताजी राहण्यासाठी कारण वेळ तर बराच लागतो तर ती ताजी राहण्यासाठी आपलं जे पॅकिंग असतं ग्रेडिंग असतं आणि कोल्ड सागे जे असते त्याला कोल्ड स्टोरेज किंवा ट्रान्सपोर्ट आपण म्हणू तर त्याचं एकूणच नियोजन आपण कसं काय करता?
0: याच्यासाठी काय असते की नागपूरची गोष्ट करतो नागपूरमध्ये 1-2 असे कोल्ड स्टोरेजेस आहेत ते अपग्रेड होत राहायचे म्हणजे जे काही कोल्ड चेन्स किंवा पॅकिंग हाऊसेस आहेत ऍग्रीकल्चर संबंधित ते अपग्रेड ऑथराइज राहायला पाहिजे तेव्हाच आपण ते एक्सपोर्ट किंवा तिथून आपण पॅक करू शकतो. तर असा आपला कारंजा खाडगे अमरावती रोड वरती जो कारंजा खाडगे तिथं महाऑरेंजचा एक कोल्ड स्टोरेज आहे इम्पॉर्टनाचा तर तिथं आम्ही तिथून आम्ही जसं आपले रामटेक किंवा नागपूरची जी मिरची आहे ते एक्सपोर्ट केलेली आहे किंवा नागपूरचे ऑरेंजेस पण तिथून पॅक करून आपण एक्सपोर्ट केलेले आहे. तर हे एक झालं आणि दुसरं जे आपलं ड्रॉप्टेक्स किंवा ड्रॉप्टेक्स असतात शेवगा किंवा जॅकफ्रुट कटहल जेव्हा आपण म्हणतो मॅंगोज आहेत हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतात तिथून आपण माल म्हणजे त्याला सोपं आणि बेस्ट तरीका आहे की आपण मुंबईला बोलू किंवा मुंबई किंवा जिथेही पोर्ट असतात मुंबईला जेएनपीटी पोर्ट आहे जवळपास खूप सारे कोल्ड स्टोरेजेस आहेत तर तिथं आपण माल नेतो तिथं त्याची सॉर्टिंग ग्रेडिंग करतो पॅकिंग करतो आणि रिफिलिंग करतो आणि नंतर कंटेनरमध्ये स्टफिंग करून त्याला जेएनपीटी पोर्टवर पाठवतो आणि तिथून ते परदेशात जातो. तसंच आपला मुद्रा पोर्ट आहे कोचे पोर्ट आहे ते वेगवेगळ्या आपले पोर्ट असतात.
1: आणि कृषी माल निर्यात करण्यासाठी शेतकऱ्याला कोणती महत्वाची अशी कागदपत्र आहे जी लागतात किंवा संस्थांची नोंदणी आपण म्हणू जसं आपण एपेडा बद्दल पण मगाशी बोललात तर या सर्टिफिकेटची गरज असते का?
0: हे म्हणजे अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट असतात म्हणजे सगळ्यात पहिले तर जसा एका शेतकरी आहे किंवा जेव्हा वाहतूकदार आहे ज्याला या बिझनेस मध्ये यायचं आहे तर त्याला एक कंपनीच्या प्रतात निवडावा लागेल. सर्वात इझी आणि बेस्ट आहे प्रोप्रायटरशिप फॉर्म किंवा असते प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म किंवा लिमिटेड लायबिलिटी किंवा पार्टनरशिप फॉर्म आणि अजून एक आपण म्हणू शकतो थर्मल प्रोड्युसर कंपनी. हे निवडल्यानंतर बेसिक डॉक्युमेंट आपल्याला लागतात ते आहे उद्यम सर्टिफिकेट जीएसटी सर्टिफिकेट त्याच्यानंतर मग येतो करंट अकाउंट. जे करंट अकाउंट आपण काढतो हा साधारण करंट अकाउंट नसते ते करंट अकाउंट आपल्याला अशा बँक मध्ये काढावा लागतो जिथे बँककडे ईडी कोड आहे ऑथोराइज डीलर कोड. तर ही डी कोड आपल्याला

0: करते फॉरेन ट्रान्झॅक्शन करायला, किंवा जे फॉरेन करन्सी असतात डॉलर मध्ये आपल्या अकाउंट मध्ये येतो, तर तो आपल्या रुपीज मध्ये कन्वर्ट होण्यासाठी ही एटी कोड महत्वाचा असतो. तर करंट अमाउंट विथ एटी कोड देन फोन एक्सपोर्ट कोड आयईसी ज्याला आपण म्हणतो, हा सर्वात महत्वाचा लायसन्स असतो. तर याच्यानंतर येते मग आपला पोर्ट रजिस्ट्रेशन आपल्याला करावा लागतो, जे आपली इंडियाचे पोर्ट आहे तिथं आपलं रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं. त्या पोर्ट रजिस्ट्रेशनला आपण एटी कोड रजिस्ट्रेशन पण म्हणतो. आयएक्झिट पोर्टलवर आपल्याला हे करावं लागतं. आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट येते फसायचे, फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, हे आपल्याला लागतो. हे आपले बेसिक डॉक्युमेंट्स एक्सपोर्ट कंपनी उभारण्यासाठी लागतो. आणि जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तर आपल्याला इतर काही दुसरे डॉक्युमेंट लागतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला ऑर्डर मिळाली तर त्याच्या परचेस ऑर्डर राहते. त्याच्यानंतर आपण जे माल रेडी करतो तर त्याच्यासाठी पॅकिंग लिस्ट बनते, किंवा शिपिंग बिल तयार होते, बिल ऑफ लेडिंग असते, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन असते, असे फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट असते, फ्युमिगेशन सर्टिफिकेट असे आपल्याला, हे सगळे हेल्थ सर्टिफिकेट पण असतात. हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला जेव्हा आपण कन्सर्नमेंट आपला पाठवत असतो तेव्हा लागतो. याच्यामध्ये आपण प्री शिपमेंट इन्स्पेक्शन पण करू शकतो, की जे बायरची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण आपला ऑर्डर रेडी केलेला आहे त्याच्यात प्रमाणपत्र असते. तर याच्यामुळे काय बायर जे आहे जेव्हा आपला माल तिथं पोहोचतो तो नकार नाही करू शकत की तुमचा माल बेकार आहे किंवा बरोबर ऑर्डर प्रमाणे तुम्ही नाही पाठवत. त्याच्यासाठी प्री शिपमेंट इन्स्पेक्शन सर्टिफिकेट खूप गरजेची असते.
1: आपण जेव्हा सांगितलं मगाशी तुमचा प्रवास जसा सुरू झाला, जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा अनेक अडचणी तुम्हाला आल्या, तुम्हाला पैशांचं नुकसान सुद्धा झालं. तर जेव्हा निर्यात आपण जेव्हा करतो तर निर्यातीमध्ये माल खराब होणे किंवा पेमेंट अडकणे असे साधारण धोके तर असतातच, तर या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही कुठली अशी विशेष काळजी घेता?
0: मी जे फॉर्मुला अप्लाय करतो ते आहे की इतके आपले बायर्स आहेत ते व्हेरीफाईड असतात आणि ट्रस्टेड असतात ज्यांना मी ओळखतो. माझी ओळख अशी झाली जी मी चेंबर ऑफ कॉमर्सचा सांगितलं, एक्झिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, त्यांच्याकडून मी भेटलो बायर्सला आणि मग त्यांच्यासोबत आता काम करत जा. तर मध्ये समजा युवी झाला, ओमान झालं, कुवेत झालं आणि इतर श्रीलंका, थायलंड, मलेशिया, बर्मा, हे सगळं आपण एक कंट्री मध्ये आपला कनेक्ट आहे. आणि आता रशियामध्ये पण चांगलं म्हणजे काम सुरू होणार आहे. तर हे सगळी गोष्ट मला या एनजीओ मार्फत मिळाली. आणि दुसरं आहे की एक गव्हर्नमेंटची बॉडी असते एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ECGC, यांच्याकडूनही आपण बायर्सला व्हेरिफिकेशन करू शकतो. ते आपण म्हणतात ना युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क, हाच फॉर्म्युला या बिझनेसमध्ये.
1: तर तन्मयजी खूप छान अशी माहिती आपण आपल्या बिझनेस बद्दल, आपल्या व्यवसायाबद्दल आम्हाला सांगितली. एक युवा शेतकरी टू बिझनेसमॅन अशी आपली ही जर्नी आहे आणि नक्कीच आपल्या फ्युचर प्लॅनिंग साठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. अगदी वेळात वेळ काढून आपण आमच्याशी बोललात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: खूप धन्यवाद की मला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि सगळं बोलायला छान वाटलं.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात शेताच्या बांधावर. या मालिकेत मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. तर मंडळी, यासोबतच आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा इथेच आम्ही संपवतोय. कार्यक्रमाचं निवेदन होतं श्यामली राऊत यांचं आणि सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: आश्रम शाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4th आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली, मात्र नीट पेपरफुटीबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. हा गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या व्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळणार आहे. तसंच या विधेयकाद्वारे UPI वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहणार आहे. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणामधले सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता आणि सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात समाविष्ट आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यात समाविष्ट आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% जास्त वाढवण्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली. इथेनॉलच्या अधिक मिश्रणाबाबतचा कोणताही भविष्यातला निर्णय हा सविस्तर वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास तसंच वाहन उत्पादक आणि तेल विपणन कंपन्यांसह अन्य घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. मात्र प्रत्यक्ष वापराच्या अनुभवावरून E20 इंधनामुळे वाहनांच्या कामगिरीवर कोणताही व्यापक प्रतिकूल परिणाम होत असल्याचं दिसून आलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही, तर एकत्र चालायचा मंत्र अधिकारायला हवा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्ट पर्यंत वाढ। आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदान

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. अमेरिका जोपर्यंत इराण विरुद्धची नौदलाची नाकेबंदी हटवत नाही तोपर्यंत होर्मुझची समुद्रधुनी खुली होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकीकी यांनी आज स्पष्ट केलं. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात केलेल्या लष्करी कारवाईमुळे ही समुद्रधुनी बंद करण्यात आली होती आणि आता हे दोन्ही देश इराणवर काय अटी लादतात यावर ती पुन्हा उघडणार की नाही हे अवलंबून आहे असं त्यांनी तेहरान इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. इराण आणि ओमान यांच्यात एका जलमार्गासाठी सुरू असलेली चर्चा हा द्विपक्षीय विषय आहे असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यात वेतन उद्या 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दर महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारं या कर्मचाऱ्यांचं वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसं लांबलं. त्यामुळे सरनाईक यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रतिपूर्ती रकमेबाबतचा शासन निर्णय आज प्राप्त झाला असून उद्या वेतन जमा होणार आहे. यापुढे वेतन अदा करण्यात कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये अशा स्पष्ट सूचना सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभेला घेराव घातला. बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे लाठीमार अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केल्यानं तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर बळाचा वापर झाल्याचा दावा पोलिसांनी केला. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकाराची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान झारखंड लोक सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष यल खेंगटे यांनाही अटक करण्यात आली आहे. पश्चिम कोलंबिया आणि इक्वादोरला आज 7.4 रिक्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचं केंद्र शान होजे देल पलमार इथं भूगर्भात 66 मैल खोल असल्याचं कोलंबिया आणि अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागानं सांगितलं आहे. या भूकंपात अनेक जण जखमी झाल्याची आणि इमारतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती चोकोचे गव्हर्नर नुबिया कोर्डोबा यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्ट पर्यंत वाढ. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.